सुप्रभात आणि माई मोगाचो ह्यो कार सगळ्या मोगाळ ऐकप्यांक 105.4 मेगाहर्ट्झचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. मोगाळ ऐकप्यांनी तसेच आमकां ऐकात आमच्या न्यूज ऑन एअर ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मारूय. आमची विविध भारती म्हादय आणि FM रेनबो ही चॅनलां तुमच्यान ऐकूं येता. आज वार शुक्रार भारतीय सौर दीस 2 श्रावण शके 1948 म्हळ्यारूच 24 जुलै 2026 सकाळची 5:56 आणि आम्ही आरंभ करता आमच्या पहिल्या सभेचो. योकार आणि सुप्रभात.

105.4 मेघाचार तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. मग ऐकमॅनू सुवर जाऊन 5 मिनिटं आज जातात. ऐकूया आज विद्रोपाच्या कार्यावळींची रूपरेषा. आजच्या कार्यावळींच्या रूपरेषेन चवर जाऊन 10 मिनिटांचेर पुष्पांजली ही भक्तिमय गीतांची कार्यावळ तुमच्या सांगताक आसतली. त्या उपरांत चवर जाऊन 32 मिनिटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन विदुशी निशा पारसनीस हांचे गायन तुमकां आयज आयकपाक मेळटले राग नटभैरव. 7:10 नमस्कार गोवा ही माहितीपूर्वक अशी कार्यावळ आयकात FM रेनबो वेल्यान. आणि 7:30 DLC 12 डेली हायलायट्स ऑफ गॅस ग्लो कॉमनवेल्थ गेम्स 2026 हाचेर सहक्षेपीत कार्यक्रम तुमकां आयकपाक मेळटलो. त्या उपरांत 8:00 समाचार प्रभात. 8:15 कातारांची कार्यावळ तुम

गायक पाक मेटली नू वरांचेर सदाबहार ही आदले हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ तुमकां आयकपाक मेटली आनी धावर जावन 10 मिनटांचेर मराठी गितांची कार्यावळ तुमकां आयज आयकपाक मेटली. मोगळ्या कबंदो 11:05 आयकात कोंकणी हिंदुस्तानी गितां FM रेनबो वेल्यान आनी 12:10 चित्ररंजन ही कार्यावळ तुमच्या सांगाताक आसतली. FM रेनबो तुमी आयकतात आनी आयज वितरपाच्या कार्यावळीन एक दनपारच्या 1 वरांचेर हॅलो डॉक्टर लायव्ह फोन इन कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. कार्यावळीन आयज आयकात डॉक्टर अक्षता आमोणकर, गायनेकोलॉजिस्ट अँड द लॅप्टोलॉजिक सर्जन हांची आरजे उशा नायक हांणी घेतलेली मुलाखत. विषय आसा सुरक्षीत मातृत्व, सेफ मदरहूड. हॅलो डॉक्टर ह्या कार्यावळीन आयकात डॉक्टर अक्षता आमोणकर हांची मुलाखत दनपारच्या 1 वरांचेर. 2 वरांचेर भक्तिगीतांची कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली आनी त्या उपरांत 2:32 वेस्टर्न म्युझिकांत क्लासिकल म्युझीक ही कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. 3 वरांचेर स्पॉन्सर्ड प्रोग्राम स्पायस तुमकां आयकपाक मेळटलो आनी 3:10 द म्युझीक लॉन्च ही वेस्टर्न म्युझीक कार्यावळ तुमकां आयज आयकपाक मेळटली. 3:30 म्हणल्यारूच 3:30 NCERT स्पॉन्सर्ड प्रोग्राम उमंग तुमकां आयकपाक मेळटलो आनी त्या उपरांत 4:05 रिक्वेस्ट प्रोग्राम तुमच्या सांगाताक आसतलो. मोगळ्या कब्यानो तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल आनी आयज वितरपाच्या कार्यावळीन 5:10 वेस्टर्न म्युझिकान डाऊन मेमरी लेन ही कार्यावळ तुमच्या सांगाताक आसतली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ आयज आयकात आमच्या दुसऱ्या सभेन म्हणजे सांजेच्या 5:30 विदुशी डॉक्टर अनिता सेन हांचे गायन तुमकां आयकपाक मेळटले सादर करतली झुला. विदुशी पद्मावती शालिग्राम हांचे गायन आयकपाक मेळटले दादरा आनी बेगम अख्तर हांचे गायन सादर करतली कचरी होराक. 6:05 रेनबो सांस ही कार्यावळ तुमच्या सांगाताक आसतली आनी त्या उपरांत 7:10 तुमची पसंती ही फोन इन कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटलो. मोगळ्या पेनो कातारांची कार्यावळ तुमच्या सांगाताक आसतली 8:00 आनी सदाबहार तुमच्या सांगाताक आसतलो. सदाबहार 8:30 रातच्या आयकात सदाबहार ही आदल्या हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ. वेस्टर्न म्युझिकान आयज आयकात फ्रायडे फिस्टा ही कार्यावळ 9:15 आनी त्या उपरांत 10:05 आरजे चॉयस ही कार्यावळ तुमच्या सांगाताक आसतली. 11:10 वेस्टर्न म्युझिकान द लेट आर ही कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. मोगळ आयकपानू तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल आनी अशोच तरेकवार कार्यावळी आयकपा खातीर ट्यून करात आमची म्हादय आनी विविध भारती ही दोन चॅनलां देगून. तुमच्या सांगाताक आसा FM रेनबो आनी या उपरांत तुमच्या सांगाताक आसतली पुष्पांजली ही कार्यावळ.

ह्या गिता खातीर तुमी आयकलो तन्वी वाळवलकर हांचो आवाज. पुष्पांजली ही कार्यावळ तुमी आयकतात मोगळ आयकपणू. आणि आता मुखार वयतना आशा भोसले हांचो हो सुंदर आवाज ह्या मुखावेल्या गिता खातीर.

मगर भानू आशा भोसले ह्यांचो आवाज हो आशिल्लो शांता शेळके हांची रचना आणि सध्या सबंद भारतभर गोंयभर तशेंच महाराष्ट्रभर पंढरीनाथ तशेंच पांडुरंगाचे वेड लागलेले आसा आणि समस्त वारकरी मंडळ भक्तगण सगळेच पांडुरंगाच्या दर्शनांक वतना आमकां दिसतात फाल्यां आषाढी एकादशी आणि ह्या भक्तिमय वातावरणात हे ही शांता शेळके हांची रचना आशा भोसले हांच्या आवाजान तुम्ही ऐकली. पुष्पांजली ही कार्यावळ तुम्ही ऐकतात आणि कार्यावळीन मुखार वयतना नवल परेरा आणि यंग चिकू हांचो आवाज आमचो भावार्थ ह्या गीता खातीर.

पुष्पांजली कार्यावळीच्या निमाणे कडेन वयतना ऐकुया जय जय जयकार तुगेलो माते हे देशभक्तीपर गीत गजानन रायकर हांची रचना.

नमस्कार, ओसाका मुखेल खबरो. नीट परीक्षेच्या गैरव्यवहार प्रकरणात केंद्र सरकारान खासा तपास पथक स्थापन करून बेगीन कारवाय केल्या असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नायक हांणी उक्तायला. नीट प्रकरणाचेर केंद्र सरकारान कडक कारवाय केल्या असे मंत्री दिगंबर कामत यांनी पत्रकार परिषदेत उलयतना म्हणला. दिवचल मतदारसंघाचा विकास पळोवन परतून एक फावट आमदार दोतोर चंद्रकांत शेट्येच जिंकतलो असो विश्वास मुखेलमंत्र्यांनी उक्तायला. शेतकारां खातीर सरकार वेगवेगळ्यो येवजण्यो घेवन येता, तांचो लाव घेवचो अशे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी मागला. फोंड्या लायन्स क्लबाच्या वतीन फळांची वखदी चाळणा रोवन वन महोत्सव मनयलो. 26 ते 29 जुलय ह्या काळा खातीर राज्यांत रेड अलर्ट नासलो तरी राज्यांतल्या कांय वाठारांनी उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान म्हळां. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

www.nipp.pdf ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलय 2026. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: मोगाळकेप्यांनो, 6:32 आणि तुमच्या सांगतात असा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. कार्यावळीन आज ऐकात विदुषी निशा पारसनीस हांचे गायन राग नटभैरव.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files

मग राखबॅनो, तुम्ही ऐकली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ही कार्यवळ, आणि कार्यवळीन तुम्ही ऐकले विदुषी निशा पारसनीस यांचे गायन राग नटभैरव. आणि याबरोबर आमची हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यवळ हांगाच सोंपता.

105.4 मेगाहर्ट्झचे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल मोगाळा कपनो. 7:10 आणि 12 सेकंद जातात, वेळ जाता. नमस्कार गोवा ह्या कार्य

0: नमस्कार गोवा मोगाळकारांनो आणि नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन सगळ्यांचे मनपूर्वक असे स्वागत. सगळ्यांक सुप्रभात, देव बरो दीस देव. नमस्कार गोवा ही कार्यावळ तुमच्या सांगाताक आसा. मोगाळकारांनो, प्रत्येक विचार सुविचार मनशाच्या जिणेन एक म्हत्वाची भुमिका निभयता आणि ह्या खिणार ऐकूया आयच्या दिसाचे विचार किरण.
1: महात्मा गांधी म्हणतात, सतत विकास हो जीवनाचो कायदो. आणि जो मनीस स्वताक आपूणच बरोबर असो दाखोवपाचो यत्न करता तो स्वताकच चुकीच्या जाग्यार पावयता.

0: 24 जुलय दिन विशेष आयचोय हो दीस आपले भितर कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घटना नोंद करता. बेंगलोर हांगा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ह्या संस्थेची स्थापना जाली आयचे दिसा 1911 वर्सा. तर 2000 वर्सा अर्जुन पुरस्कार सन्मानित नामनेच्यो भारतीय बुद्धिबळपटू सुब्बरमण विजयलक्ष्मी ह्यो आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर आनी महिला ग्रँडमास्टरची फीड पदवी मेळोवपी पयल्यो भारतीय महिला थारल्यो. 24 जुलय 1998 हे दिसा परकीय चलन नियमन कायद्याच्या जाग्यार परकीय चलन वेवस्थापन कायदो जारी करपाचो निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळान घेतलो. माजी हंगामी पंतप्रधान गुलजारीलाल नंदा आनी स्वातंत्र्य सैनिक अरुणा असफ अली हांका स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्सांत सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न फावो जालो तो दीस आयचो 1997 वर्सांतलो. थोर गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक आनी माजी हंगामी पंतप्रधान गुलजारीलाल नंदा हांचो जल्म 4 जुलय 1898 हे दिसा जालो. स्वातंत्र्य सैनिक आनी कामगार चळवळींतले एक लढाऊ व्यक्ती अशी तांची वळख. स्वच्छ चारित्र्य आनी निष्कलंक राजकारण ह्या गुणांचे ते एक दुर्मीळ अशे व्यक्तिमत्व. नामनेचे भारतीय बासरीवादक आनी संगीतकार तशेंच भारतीय शास्त्रीय संगीतातले वाद्य बासरीचे जनक तेनभायर उस्ताद अल्लाउद्दीन खां हांचे शिष्य पन्नालाल घोष हांचो जल्म जाल्लो आयचे दिसा 24 जुलय 1911 हे दिसा. नामनेच्यो कादंबरीकार महाश्वेता देवी हांकां मॅगसेसे पुरस्कार घोशीत जालो तो दीस आयचो 24 जुलय 1997 वर्सांतलो. चिलींत गुलामगिरीची प्रथा सोपली आयचेच दिसा 1823 वर्सा. चंद्र मोहिमे उपरांत एपोलो 11 हे अंतराळयान पृथ्वीचेर बरे तरेन पावले तो दीस आशिल्लो आयचो 24 जुलय 1969. 2001 वर्सा आयचेच दिसा टोकियो हांगा जाल्ल्या जागतीक जलतरण स्पर्धेंत शिखा टंडन हिणे फ्रीस्टायल प्रकारांत 100 मीटर अंतर 59.96 सेकंदांत पेंवून दाखयले. हो एक जागतीक विक्रम आशिल्लो. फ्रेंच गणितज्ञ आनी संशोधक जोझफ निकोलेट हांचो जल्म आयच्या दिसाचो 1786 वर्सांतलो. तर 24 जुलय 1911 हे दिसा हैदराबाद मुक्तीसंग्रामांतले स्वातंत्र्य सेनानी गोविंद भाई श्रॉफ हांचो जल्म जाल्लो. भारतीय अभिनेता दिग्दर्शक निर्माता आनी पटकथा लेखक मनोज कुमार हांचो जल्म जाल्लो आयचे दिसा 1937 वर्सा. तर आयज जल्मल्ल्यो अमेरिकन अभिनेत्री गायिका आनी नर्तिका जेनिफर लॉपेस तांचो जल्म 1969 वर्सांतलो. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 24 जुलय.
1: दिन विशेष.

मोगळ्या कप्यानू नमस्कार. गोवा ही कलेवळ तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजीच्या FM रेनबो चॅनला वेल्यान. सध्या आम्ही सगळीच जाणा की फाल्यां आषाढी

एकादशी सगळे भक्त सगळे वारकरी पंढरीच्या दिशेन वयतात. थोडे पंढरपूर पावले आसात आणि या खिणार जय हरी विठ्ठल हो नामघोष सबंद गोंयभर सबंद भारतभर आमकां आयकूंक येतात. आणि ह्या खिणार नमस्कार गोवा ही कार्यावळ मुखार वयतना आयकुया माया सुकठनकरांचो आवाज तुकोबाच्या विठ्ठला ह्या गीता खातीर.

ह्या वेळार वांगचुकाची घरकान्न गितांजली आंगमो आनी लेह लडाख एफएक्स बॉडीचे वरिष्ठ फुडारी लेगीत ऑस्पितळांत हाजीर आशिल्ले. नीट परिक्षेच्या गैरव्यवहार प्रकरणात केंद्र सरकारान खासा तपास पथक तयार करून बेगीन कारवाय केल्या, तशेंच संबंधित प्रकरणात घुसपिल्ल्या आरोपींक अटक केल्या अशें गोंयचे प्रदेश भाजप अध्यक्ष दामोदर नायक हांणी सांगले. परिक्षा वेवस्था घटमूट करपा खातीर सुदारणा केल्यात, चड पारदर्शकता सुनिश्चित करपा खातीर नॅशनल टेस्टींग एजन्सी नीट प्रकरण हाताळटा अशें नायक हांणी म्हळें. परिक्षेच्या गैरव्यवहारांत वांटो घेवपी लोकांक बंदखण आनी 1 कोटी मेरेन दंड सयत खर ख्यास्त आसा अशें तांणी सांगले. पणजेंत काल भाजप मुख्यालयान घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत ते उलयताले. ह्या वेळार मंत्री दिगंबर कामतींनी नीट परिक्षा पेपर फुटी विशीं केंद्र सरकारान बेगोबेग कारवायांचेर भर दिला, तशेंच

केंद्र सरकारान बेगोबेग कारवायांचेर भर दिला तशेंच खासा तपास पथकावरवी चौकशी रोकडीच सुरू केली. गुन्यांवकारांक अटक जाल्या आनी गुन्यांवकारांचेर बेगीन खटलो चलोवपाची फास्ट ट्रॅक कोर्ट जाहीर जाल्या अशें म्हळां. म्हजो फ्लॅट येवजणे खाला सहकार निबंधकाकडे घर निर्माण सोसायटीच्या नोंदणी खातीर 31 मार्च 2027 ही डॅडलायन आसा. हे तारखे मेरेन घर निर्माण सोसायटींची नोंदणी करची अशी अधिसुचोवणी जारी जाल्या. जमनीचे धनी आनी बिल्डर हांचे मदल्या वादाक लागून फ्लॅट नावार नाशिल्ल्या हजारांनी फ्लॅट धारकांक फ्लॅट नावार करप शक्य जावपा खातीर सरकारान म्हजो फ्लॅट येवजण सुरू केल्या. सहकार कायदो तशेंच स्टॅम्प ड्युटी कायद्यान दुरुस्ती करपी अध्यादेशांक मान्यताय दिवन सरकारान हे येवजणेक मान्यताय दिल्या. युनिलॅट्रल डिम्ड कन्वेयन्साची प्रक्रिया सुरळीत करून फ्लॅट नावार करपाची प्रक्रिया सरकारान निश्चित केल्या. हाचे खातीर गोंय सहकारी सोसायटी कायदो 2001 तशेंच इंडियन स्टॅम्प ड्युटी कायद्यान दुरुस्ती करपी अध्यादेशांक मान्यताय दिल्या. हे भायर स्टॅम्प ड्युटी उणी करपाचोय निर्णय घेतला. व्यापक विज्ञानीक अभ्यास आनी देशव्यापी वापराचेर आदारून E20 पेट्रोल सुरक्षीत आनी विश्वासार्ह आसा अशें सरकारान परतून स्पश्ट केला. इंजिनाची कामगिरी इंधन कार्यक्षमता आनी वा वाहनांच्या टिकाऊपणा विशीं व्यापक वा सत्यापीत कागाळ मेळू ना अशें पेट्रोलियम आनी सैमीक वायू राज्यमंत्री सुरेश गोपींनी लोकसभेंत सांगलें. तृतीयपंथी घटकाच्या हक्कांचे रक्षण करपाच्या आनी तांच्या कल्याणा खातीर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगान जारी केल्ली नवी सल्लागार सुचोवणी 2.0 बेगोबेग लागू करची अशी सुचोवणी राज्य शिक्षण संचालनालयान सरकारी अनुदानीत बिगर अनुदानीत माध्यमीक उच्च माध्यमीक आनी खाशेल्या इश्कोलांच्या मुखेल्यांक दिल्या. शिक्षण संचालक शैलेश जिंगडे हांणी एका परिपत्रकावरवी हे निर्देश जारी केल्यात. गोंयांत 24 आनी 25 जुलयाक मध्यम ते उटंगार पावसाची शक्यताय आसा. ह्या 2 दिसांत वादळी वाऱ्यासयत नेटाच्या पावसाची शक्यताय उक्तावन हवामान खात्यान येलो अलर्ट जारी केला. दादल्यांच्या क्रिकेटान काल सांजे हरारेन जाल्ल्या 3 मॅचीच्या माळेच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय खेळान भारतान झिम्बाब्वेचो 7 विकेटींनी पराभव केलो. माळेची दुसरी मॅच फाल्यां त्याच सुवातेर जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो आसतल्यो आज सांच्यो 7 वरांक.

मोगळा कप्यानो नमस्कार. गोवा ही कार्यावळ तुमच्या सांगता कसा आणि कार्यावळीन तुम्ही हे नुकतेच गीत ऐकले. मुखार वेतना ऐकूया स्वप्नील बांदोडकर हांचो आवाज ह्या मुखावेल्या गीता खातीर. आणि सगळीं जाणां ह्या गितांतल्यान येयली सकारात्मकता सगळीं जाणां आपल्या वांगडा दवरून ह्या गीता सारखीच सकारात्मकता आपल्या जिणेन हाडुया. आणि लायफ इज ग्रेट म्हणत स्वप्नील बांदोडकर हांचो आवाज ह्या मुखावेल्या गीता खातीर.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म
1: वेव्स.
0: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
1: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: मंगळाक बेनू आठ बरा जातात. सहक्षेपीत करता दिल्ली केंद्रावेल्यान समाचार प्रभात आयक पागरावात.

105 अंश 4 मेगाहर्ट्झचे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. 8 वर जाऊन 15 मिनिटं आणि 51 सेकंड जातात. कातारांची कार्यवळ तुमच्या सांगताक. पहिल्या सुवातेर अमनसिंह आणि लिओ हांचो आवाज ह्या पहिल्या कातारा खातीर.

मकरकपणावर एफ एम रेनबो तुमच्या सांगत कसा आणि कातारांची कार्यावळ तुम्ही ऐकतात मुखारो इतना फेल्सी हंसा आवाज.

0: मग ऐकपे नू कातारांची कार्यवळ तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबोलॅन 105.4 मेघाहर्ट्झवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपला नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक घडणुको आडावपा खातीर नवो कायदो लागू करपाचें आश्वासन दिलां. आयज जावपी मंत्रीमंडळ बसकेंत कडक नियम लागू जावपाची शक्यताय. दिल्ली उच्च न्यायालयान पेपर लीक घडणुकां खातीर खासा फास्ट ट्रॅक न्यायालयाची स्थापणूक केल्या. सामाजीक वावरपी सोनम वांगचूक हांणी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आनी जितेंद्र सिंग हांच्या हाजेरेंत आपले 26 दिसांचे उपोशण सोपयले. भारतान 350 किलो थ्रस्ट तांकीचे आपले पयले एक्सपेंडेबल टर्बोजेट इंजीन तयार केला. आनी 23व्या राष्ट्रकूल खेळा सर्तींची स्कॉटलंडातल्या ग्लासगो शारात भव्य उक्तावण सुवाळ्यान सुरवात जाली. आता पुराय खबरो. पेपर लीक घडणुके उपरांत फाटल्या 2.5 म्हयन्यांत जायतीं पावलां उबारल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. गुन्यांवकारांक अटक करून बंदखणींत धाडल्यात. काल राती व्हिडिओ संदेशांत प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलां की विद्यार्थ्यांचे शिक्षणीक वर्स वाया जावचे न्हय हाची खात्री करप ही सरकाराची सगळ्यांत मुखेल जापसालदारकी आसतली आनी बेगोबेग परिक्षा घेवप ताचे खातीर गरजेचे आशिल्ले.
1: ये कोई मामूली विषय नहीं है. लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विहित कदम उठाए गए. गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं. हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का एक वर्ष बर्बाद न हो. सरकार ने अभी कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों के एग्जाम हो जाए इसका प्रबंध किया.
0: फास्ट ट्रॅक कोर्टांखातीर प्रस्ताव तयार करपा खातीर संबंधित खात्यांक आपणे काल निर्देश दिल्ल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगले. खात्यांनी अविरत काम करून काल राती उसरा मसुदो सादर केल्ल्याचे प्रधानमंत्र्यांनी म्हळां. दिल्ली उच्च न्यायालयान भौशीक परिक्षा अनुचित साधना आडावप कायदो 2024 खाला प्रकरणांची सुनावणी करपा खातीर फास्ट ट्रॅक न्यायालयाची

0: दिल्ली की राउस एवेन्यू अदालत में लोक परीक्षाओं में नकल और पेपर लीक से जुड़े मामलों की जल्दी सुनवाई के लिए एक विशेष फास्ट ट्रैक कोर्ट बनाया गया है। दिल्ली उच्च न्यायालय की अधिसूचना के अनुसार यह अदालत लोक परीक्षाएं, अनुचित साधनों की रोकथाम अधिनियम 2024 और उससे जुड़े अन्य मामलों की सुनवाई करेगी। यह अधिसूचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा परीक्षा में पेपर लीक के मामलों में शामिल लोगों को शीघ्र और कड़ी सजा सुनिश्चित करने के लिए देश भर में फास्ट ट्रैक अदालतें स्थापित करने की घोषणा के कुछ घंटों बाद जारी की गई। रोहन, आकाशवाणी समाचार, दिल्ली।
1: सामाजिक वावुरपी सोनम वांगचुकान काल राती गुरुग्रामातल्या एका खासगी हॉस्पिटलात केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंग हांच्या हजेरीत आपले 26 दिसांचे उपोषण फाटी घेतले। या वेळार वांगचुकाची घरकान्न गीतांजली आंगमो आणि लेह लडाख एपेक्स बॉडीचे वरिष्ठ फुडारी लेगीत हॉस्पिटलात हजर आशिल्ले। भारतान 350 किलो थ्रस्ट टाकीचे आपले पहिले एक्सपेंडेबल टर्बो जेट इंजिन तयार केला। डीआरडीओच्या गॅस टर्बाईन संशोधन आस्थापनान हे इंजिन तयार केला। हे विकसित केल्ले इंजिन भारतीय संरक्षण उद्देगाची वाढत वचपी तंत्रीक क्षमताय दाखयता अशे संरक्षण मंत्रालयान सांगले। तशेच भारताच्या शास्त्रीय आणि उद्योगिक समुदायामधली सूक्ष्म अभियांत्रिकी प्रगत उत्पादन आणि लागीच्या भागीदारी ती दाखयता। जेट इंजिन तंत्रज्ञानाक संवसारातल्या सगळ्यात अत्याधुनिक अभियांत्रिकी विषयातलो एक विषय असे मानतात हाचेर मंत्रालयान भर दिला। हे इंजिन यशस्वीपणान तयार करून आझाद अभियांत्रिकी कंपनीन जीटीआरई कडेन सोपयला। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एनडीएमए आयज नवी दिल्लीत आपत्ती जोखीम उणे करपाचेर ब्रिक्स मंत्रीस्तरीय बसकेचे आयोजन करतले। डीआरआर गटाच्या मंत्री पावडावेल्या बसकेचे अध्यक्षपद राज्यमंत्री नित्यानंद राय हे करतले। आपत्तीचो धोको उणो करपाविशी ब्रिक्साच्या सहकार्याच्या विकासात ही बसका महत्वाची थारता असे गृह मंत्रालयान सांगले। आपत्तीक लागून स्थायी उदरगत, हवामान, अर्थिक स्थिरताय आणि मनशाची सुरक्षा हाचे खातीर धोके निर्माण जाता हाची वाढत वचपी मान्यताय ह्या बसकेतल्यान दिसून येता असे तातूंत सांगला। लवचिकताय, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतताय निर्माण करप ह्या विषयाचेर मार्गदर्शन करून ह्या बसकेत ब्रिक्स वांगडी देशांमदी सखोल तंत्रीक सल्लामसलत आणि एकमत निर्माण करपाची वर्सभर चलपी प्रक्रिया सोपतली। ह्या बसकेत 10 ब्रिक्स वांगडी देशातले मंत्री आणि प्रतिनिधी मंडळाचे मुखेली वाटो घेतले। मंत्रालयान माहिती दिल्या की मंत्री डीआरआर विशी ब्रिक्स संयुक्त निवेदन आपणायतले जे आपत्तीरोधक घटाय वाढोवपाक, सहकार्य वाढोवपाक आणि डीआरआर कार्ययोजना यमलात हाडपा खातीर ब्रिक्स वांगडी देशांच्या कटिबद्धतेचो पुनरुच्चार करता। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात।
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
1: आता मुखावेल्यो खबरो। भारत नवीकरणीय उर्जा शिखर संमेलन आणि एक्स्पो 2 नोव्हेंबर सावन नवी दिल्लीतल्या भारत मंडपमात जातले। काल नवी दिल्लीत एका पूर्वतयारी पत्रकार परिषदेत संबोधित करताना केंद्रीय नवी आणि नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांनी सांगले की 4 दिसांच्या ह्या कार्यावळीत सरकार, धोरण निर्माते, उद्योग फुडारी, गुंतवणूकदार, नवनिर्माण करपी स्टार्टअप आणि आंतरराष्ट्रीय संस्था एकठांय येऊन सहकार्याक मुखार व्हरतली आणि जागतिक निवळ उर्जा संक्रमणाक गती दितली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या कार्यावळीचे उक्तावण करतले असे ताणी सांगले। नीटा सहित खयच्या विषयाचेर चर्चा करपाक सरकार तयार आशिल्ल्याचे केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री किरण रिजिजू हांनी संसदेत सांगले। नीट पेपर लीक प्रश्नाचेर सरकारान आश्वासन दिवन लेगीत विरोधी पक्षांनी चर्चा करपाक दिवंक ना असो आरोप किरण रिजिजू हांनी केलो।
3: वो बहाना जुड़ रहा आज तो फिर कांग्रेस दोनों सदनों में

0: शुरू में ये बोलता है कि अपना कंडीशन है, मांग है, पहले पूरा करो तब चर्चा होगा। अरे मांग चर्चा के दौरान में भी तो आप बोल बोल के मांग रख सकते हैं। आप जब बोलेंगे डिबेट में तो आपको जो कहना है वो आप कह सकते हैं, तो डिबेट को कैसे रोक सकते हैं आप? वो चर्चा को ही रोकना चाहते हैं।
1: वैज्ञानिक अभ्यास आणि देशभरातल्या वापराचेर आधारित E20 पेट्रोल सुरक्षित आणि विश्वासात घेवपासारखे आसा अशें सरकारान परतून सांगला. इंजिनाची कार्यक्षमताय, इंधन, वाहनांचे टिकाऊपण हांचे विशीं कागाळ मेळूंक ना अशी म्हायती पेट्रोलियम आणि सैमीक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी हांणी लोकसभेत सांगले. तेल कंपनींनी आणि वाहन निर्मात्यांनी केल्ल्या अभ्यासातल्यान दिसून आयला की E20 पोरण्या वाहनांक लेगीत कसलेच गंज निर्माण करिना. इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल प्रोग्रामाक लागून 1.97 लाख कोटी परस चड परकी चलनाची बचत जाल्या आणि कच्च्या तेलाची आयात तशेंच कार्बन उत्सर्जन उणें जालां. इथेनॉल उत्पादकांतल्या शेतकारांची येणावळ लेगीत वाडल्या अशें तांणी सांगलें. स्कॉटलंडातल्या ग्लास्को शहरात 23व्या राष्ट्रकुल खेळा सर्तींची सुरवात भव्य आणि रंगीत उक्तावण सुवाळ्यान झाली. राजा चार्ल्स तृतीय हाणें राणी कॅमिला वांगडा काल सांजे ओव्हिओ हायड्रो एरिना हांगा खेळाचे उक्तावण झाले. 74 देशातले पंगड ह्या 10 दिसांच्या कार्यावळीत वांटो घेतात. ध्वजवाहक मीराबाई चानू आणि विधीपूर्वक मशालवाहक लोवलीना बोरगोहेन हांच्या फुडारपणाखाला भारतीय पंगडान हातात ल्हान तिरंगो उभारून मैदानात प्रवेश केलो. दादल्यांच्या क्रिकेटात काल सांजे हरारे हांगा झाल्या 3 मॅचींच्या मालिकेच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय खेळात भारतान झिम्बाब्वेचो 7 विकेटींनी पराभव केलो. वैभव सूर्यवंशीच्या 19 बॉलात प्रभावी 50 धावडांचेर भारतान फकत 13.2 ओव्हरींनी 126 धावडांचे ध्येय सोपेपणान साध्य केला. आदी बॅटिंगाक आयिल्ल्या झिम्बाब्वेन निर्धारित 20 ओव्हरींनी 7 विकेटी वगडावन 125 धावड्यो केल्यो. मालिकेची दुसरी मॅच फाल्यां तेच सुवातेर जातली. भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान, गुजरात आणि मध्य महाराष्ट्रात घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. हिमाचल प्रदेश, कोकण, गोय, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, सौराष्ट्र, कच्छ आणि उत्तराखंडात लेगीत व्हडा प्रमाणात पाऊस पडपाची शक्यता आसा. फुडल्या 2 ते 3 दिसांनी ईशान्य भारतातय अशेच हवामानाची परिस्थिती असतली. कर्नाटक, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, अस्तंत बंगाल, जम्मू काश्मीर, झारखंड, केरळम, माहे आणि तेलंगणा ह्या वाठारांनी वीज आणि खर वारे वांगडा गडगड मारपाची शक्यता आसा अशें हवामान खात्यान सांगला. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक घडणुको आडावपा खातीर नवो कायदो लागू करपाचे आश्वासन दिला. आयज जावपी मंत्रीमंडळ बसकेत कडक नियम लागू जावपाची शक्यताय. दिल्ली उच्च न्यायालयान पेपर लीक घडणुकां खातीर खासा फास्ट ट्रॅक न्यायालयाची स्थापणूक केल्या. सामाजीक वावुरपी सोनम वांगचूक हांणी केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंग हांच्या हजेरेंत आपले 26 दिसांचे उपोशण सोपयले. भारतान 350 किलो थ्रस्ट ताकीचे आपले पहिले एक्सपेंडेबल टर्बो जेट इंजिन तयार केला. आणि 23व्या राष्ट्रकुल खेळा सर्तीची स्कॉटलंडातल्या ग्लास्को शहरात भव्य उक्तावण सुवाळ्यान सुरवात. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.

मंगळाच्या पेनोळणी या गीता बरोबर कातारांची कार्यावळ हांगा सोंपता. तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. स्टे ट्यून नोवरा चलता. कांयच खिणा भितर तुमच्या सांगाताक आसतली सदाबहार ही कार्यावळ.

आणि मन्नाडे हांचो जोड आवाज तुमच्या खातीर. अमानत ह्या फिल्मातले हे गीत रवी आणि संगीतबद्ध केला मोहम्मद रफी, आशा भोसले आणि मन्नाडे यांचा आवाज, साहिर यांची ही रचना.

105.4 मेगाहर्ट्जचेर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल मोगाळक पणू. सगळ्यांक देव बरो दीस देऊ, सुप्रभात आणि योकार. सगळ्यांचे स्वागत करता सदाबहार ह्या ओल्ड हिंदी फिल्म गीतांच्या कार्यावळीत. आणि कार्यावळीत पहिल्या सुवातेर मोहम्मद रफी, आशा भोसले.

मगळ्या कपेदो अमानत ह्या फिल्मातले हे गीत आशिले मोहम्मद रफी आशा भोसले आणि मन्ना डे हांचो आवाज तुम्ही ऐकले ह्या गीता खातीर आणि कार्यावळीन मुखार वयतना आशा भोसले मोहम्मद रफी हांचो जोड आवाज.

सुहाना सफर ह्या फिल्मात लहगीदाशील आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्याने संगीतबद्ध केले आणि आनंद बक्षी यांची रचना आशिली. सुहाना सफर ह्या गीता खातीर, ह्या फिल्मातल्या गीता खातीर. मग आयकपनो, ही हिंदी फिल्मी गीता जरी आदली असली, जरी ती पयलीची असली, तरी आज सुद्धा आमच्या तना मनान ती एक मुख्य अशें घर करून हा. कार्यावळीन मुखार वयतना मोहम्मद रफी यांचो आवाज तुमच्या खातीर.

मगायकबानू 1970 सालातले हे फिल्म सुहाना सफर आणि ह्या फिल्मातले हे गीत लता मंगेशकर यांचो आवाज आणि लक्ष्मीकांत पेरेलाल हांणी संगीतबद्ध केल्ले हे गीत तुम्ही ऐकले. सदाबहार ह्या कार्यावळीन आणि मुखार आशा भोसले मोहम्मद रफी यांचा जोड आवाज.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी

105.4 मेगाहर्ज चेर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. मोगाळ बहनो, तुमच्या सांगताग आशिल्ली आमची सदाबहार ही आदले हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. आणि कार्यावळीन मुखार वितना मोहम्मद रफी मन्नाडे हांचा जोड आवाज तुमच्या खातीर.

सच्चाई ह्या फिल्मातले हे गीत मोहम्मद रफी मन्नाडे हांचो आवाज शंकर जयकिशन हांणी संगीतबद्ध केल्ले आनी राजेंद्र किशन हांची ही रचना सच्चाई ह्या फिल्मा खातीर.

रूठानगरो ह्या फिल्मातले हे गीत असले सी रामचंद्रन हाणी संगीतबद्ध केल्ले आणि हसरत जयपुरी हांची रचना रूठानगरो ह्या फिल्मा खातीर किशोर कुमार हांचो आवाज तुम्ही निकतोच आयकलो ह्या कार्यावळीन. आणि मुखार वयतना परत एकदा किशोर कुमार हांचोच आवाज तुमच्या खातीर.

आणि आता कार्यावळीच्या निमाणेकडे नवेत ना किशोर कुमार आणि मुकेश यांचा जोड आवाज सदाबहार ह्या कार्यावळी निमाणेकडे.

105.4 मेगाहर्ट्सवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. 10:10 आणि वेळ होते मराठी संगीताच्या कार्यक्रमाची. श्रोते हो, सध्या सगळीकडे श्री जय हरी विठ्ठल आणि रखुमाई यांच्या नामस्मरणाचे तसेच यांच्या जयघोषाचे जयघोष चालू आहे. आणि याचबरोबर उद्या आषाढी एकादशी आणि हे प्रसन्न आणि भक्तिमय असं वातावरण सगळीकडे पसरलेलं दिसून येतं. श्रोते हो, मराठी संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया विठ्ठल विठ्ठल या गीतातून.

श्रोतेहो विठुरायाचे हे नाम. विठुरायाच्या नामस्मरणाने मनाला जी शांती मिळते ती शब्दात सांगता येणार नाही. विठुरायाच्या या गोड नामाने मन शांत झालं. आता या प्रसन्न वातावरणात थोडासा प्रेमाचा आणि आठवणींचा रंग भरूया आणि पुढे जाताना मधुकृष्णा यांची रचना प्रफुल्ल कालेकर यांचा आवाज वाजलाच पाहिजे या चित्रपटातून हे गीत.

0: श्रोतेहो, कार्यक्रमात घेऊया एक लहानची विश्रांती.
1: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान. जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान.

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा एफ एम रेनबो चॅनल आणि तुमच्यासोबत आहे मराठी संगीताची ही मैफिल. कार्यक्रम पुढे नेत असताना आता ऐकूया

श्रोतेहो, कार्यक्रमात पुढे जाताना कस्तुरी वावरे यांच्या आवाजात हे पुढचं गीत. श्री विठ्ठल नामाचा जयघोष आणि पंढरीत उभी असलेली रखुमाई आणि तिचे नामस्मरण कस्तुरी वावरे यांच्या आवाजात ह्या मराठी संगीताच्या कार्यक्रमात.

रामकृष्ण हरी श्रोते हो, आषाढी एकादशी म्हणजेच कीर्तन, नाम संकीर्तन आणि विठू रखुमाई यांच्या नामघोषाचा नित्य नेमाने केलेले नामस्मरण आणि याबरोबर मराठी संगीताच्या कार्यक्रमात पुढे जाताना शंकर महादेवन यांच्या आवाजात हे गीत

श्रोते हो, आपण ऐकलत अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांची ही गीतरचना. संगीतबद्ध केली होती श्रीनिवास खळे यांनी.

ऐक बेनो, या वेळार तुम्ही ऐकतात सुगम संगीताची ही कार्यावळ. कार्यावळ पुढे वर्तन ऐकूया पुरुषोत्तम पै ह्यांच्या आवाजात. कमलादेवी राव देशपांडे ह्यांची ही गीतरचना संगीतबद्ध केल्या पुरुषोत्तम पै ह्यांनी.

कार्यबळ फुडें व्हरतना बिंदिया वस्त नायक हांच्या आवाजांत उशा नायक हांची ही गीतरचना संगीतबद्ध केल्या मयुरेश वस्त हांणी.

कार्यावळ पुढे वर्तन ऐकूया. डॉक्टर शकुंतला भरणे यांच्या आवाजात उदय भेंब्रे यांची ही गीतरचना. संगीतबद्ध केल्या बी.एस. मठाणे.

कार्यावळीनं आत ऐकूया श्यामा चित्तार हांच्या आवाजात यशवंत केळेकार हांची ही गीतरचना. या वेळार तुम्ही ऐकतात सुगम संगीताची ही कार्यावळ FM रेनबो सेवेवरवी.

आणि आता दर्शना मणेरकर आणि मधुमिता महात्मे ह्यांच्या आवाजात ऐकूया बाकीबाब बोरकर ह्यांची ही गीतरचना. संगीतबद्ध केल्या अशोक पत्की ह्यांनी.

म्युझिकली यॉस ऐकू बेनो. आता 12 वरा जाऊन 10 मिनटं आणि 30 सेकंद झाले असा. या उपरांत आम्ही ज्यो कार्यावळी तुमच्या खातीर घेऊन येतले FM रेनबो सेवेवरवी, त्या कार्यावळींची थोडक्यात ही ओळख. रूपरेषा सांगून जातकच 12 वरा जाऊन 15 मिनटांचेर ऐकूंक रवात चित्ररंजन ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. 12 वरा जाऊन 30 मिनटांचेर कोंकणीतल्यान मुखेल खबरो आणि उपरांत 12:32 चित्ररंजन ही कार्यावळ. आयज 1 वराचेर हॅलो डॉक्टर ह्या कार्यावळीन आयच्यो आमच्यो मुखेल सोयऱ्यो आसात. डॉक्टर अक्षता आमोणकर, गायनकॉलॉजिस्ट आणि लेप्रोस्कोपीक सर्जन, तांच्या लागी संवाद साधतल्यो RJ उषा नायक. आणि आयचो विषय आसा सुरक्षित मातृत्व. तुमका जर कितेंय प्रश्न आसा जाल्यार ते विचारपा खातीर आमचे फोन नंबर आसा 2421285, तशेंच 2224457. नंबर परतून एकदां सांगता 2421285, तशेंच 2224457. आणि आयचो विषय आसा सुरक्षित मातृत्व. उपरांत 2 वरांचेर भक्तीगीतांची कार्यावळ. 2 वरां जाऊन 30 मिनटांचेर कोंकणीतल्यान मुखेल खबरो आसतल्यो. 2:32 सावन पश्चिमी संगीताच्या कार्यावळीन आयकूंक रावात सुंदर अश्यो कार्यावळी. 3 वरांचेर प्रायोजीत कार्यावळ स्पायस. 3 वरां जाऊन 10 मिनटांचेर द म्युझिक लंग ही कार्यावळ. 3 वरां जाऊन 28 मिनटांचेर आयकूंक रावात कोंकणीतल्यान मुखेल खबरो. आणि 3:30 प्रायोजीत कार्यावळ उमंग. 4 वरांचेर हिंदीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतले. 4:05 तुमच्या मागणीच्या पश्चिमी संगीताची कार्यावळ. 4:58 कोंकणीतल्यान मुखेल खबरो. 5 वरांचेर परतून एकदां तुमच्या आवडीची गीतां तुमच्या खातीर. 5:05 इंग्लिशीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. 5:10 पश्चिमी संगीताची कार्यावळ डाऊन मेमरी लेन.

चेर तुमची पसंती ही तुमच्या मागणीच्या फिल्मी गीतांची कार्यावळ फोन इन तुमची पसंती. कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो 7:20 7:30 फोन इन तुमची पसंती ही कार्यावळ 7:58 कोकणीतल्यान मुखेल खबरो 8:00 कातारां 8:30 सदाबहार ही पोन्न्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. रातच्या 9:00 ऐकात न्यूज एट 9 ज्यो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली. 9:15 फ्रायडे फियेस्ता ही कार्यावळ 10:00 हिंदीतल्यान खबरो 10:05 आरजेस चॉयस 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो 11:10 द लेट आवर तशेंच 12:00 हिंदीतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करतली आनी उपरांत आमची निमणी सभा सोंपतली. आयकुप्यानो ही आशिल्ली एक नदर आमी ह्या उपरांत ज्यो कार्यावळी तुमच्या खातीर घेवन येतले त्या कार्यावळींचेर आयकत रावात FM रेनबो.

चित्ररंजन ह्या कार्यावळीन आता ऐकूया प्रेम रतन धनपायो ह्या फिल्मातलं हे गीत पलक मुचल हांच्या आवाजात.

नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रलंबीत आशिल्ल्या पेपर लीक प्रकरणाची सुनावणी करपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी घेतिल्ल्या खासा फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करपाच्या निर्णयाक केंद्रीय कायदो मंत्री अर्जून राम मेघवाल हांणी येवकार दिला. विज्ञान आणि तंत्रगिन्यान मंत्री जितेंद्र सिंग हांणी म्हटला की विद्यार्थ्यांक न्याय मिळवून दिवपा खातीर आणि तांचो फुडार त्रासान घालपाचो यत्न करपे आड खर कारवाय करपाक सरकार कटिबद्ध आसा. केंद्रीय मंत्री पियुष गोयल हांणी दिल्लीन निशेध करपी विद्यार्थ्यांविशी धमकावपी टिप्पणी केल्ल्याचो दावो करपी सोशल मिडिया वयल्या व्हिडिओचे सरकारान खंडन केला. कार्यकर्तो सोनम वांगचुंग हाणें आपलो उपास सोडपाचो निर्णय घेतिल्ल्यान विद्यार्थ्यांच्या हिताची राखण करपा खातीर सरकारच्या वचनबद्धतेचेर तांचो विश्वास दिसून येता अशें

अनियता, चित्ररंजन कार्यावळीन परतून एकदां येवकार तुमकां. कार्यावळीन आयकुया एक विलन रिटर्न ह्या फिल्मांतलें हें गीत, अंकीत तिवारी हांचो हो स्वर.

ऐकूबेनो, यावेळार तुम्ही ऐकत आहात चित्ररंजन ही कार्यावळ. कार्यावळीनं आता ऐकूया जन्नत ह्या फिल्मातलं हे गीत के हांच्या आवाजात.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

ऐकुपेनो ह्या सुंदर अशा गीता संगताक चित्ररंजन कार्यावळीन आता निरोप दियात. आता काय खिणातोच एक वराचेर ऐकूंक रवात हॅलो डॉक्टर ही कार्यावळ. आयच्या कार्यावळीन तुमच्या संगतान आसा डॉक्टर अक्षता आमोणकार, गायनोकॉलॉजिस्ट आणि लेप्रोस्कोपीक सर्जन. तांच्या संगतान संवाद सादतल्यो आरजे उषा नायक. आणि आयचो विषय आसा सुरक्षित मातृत्व. तुमकां जर कितेंय प्रश्न आसा तर विचारपा खातीर फोन नंबर आसा 2421285, तशेंच 2224457. नंबर परतून एकदा सांगता 2421285, तशेंच 2224457. आयकू बेनू आता हॅलो डॉक्टर ह्या कार्यावळीन तुमचो आनी आरजे उशाचो सांगात.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्स तशेंच न्यूज ऑन एअर या आमच्या ॲपा वरवीं तुम्ही ऐकतात FM रेनबो. आणि जसे आमच्या RJ निर्मला हांणी सांगला तसे कार्यावळ आसा आमची खास तुमचे खातीर हॅलो डॉक्टर. आज स्टुडिओंत आसात डॉक्टर अक्षता आमोणकर, गायनेकोलॉजिस्ट तशेंच लॅप्रोस्कोपीक सर्जन. मोगाळ कुप्यानो ही जावन आसा लायव्ह फोन इन कार्यावळ जंय आमी तुमच्या प्रश्नांक आमंत्रण दितात.

0: आयचो विशय आमचो आसा सुरक्षीत मातृत्व. बायल मनशे कडेन संबंदीत तुमच्या मनांत जर प्रश्न आसा तिच्या आरोग्या विशीं, तिच्या गुरवारपणा विशीं, जाल्यार तुमच्यांनी फोन करून आमकां विचारूं येता. आमचे दोतोर तुमकां जाप दितले. ते खातीर आमचो नंबर आसा 0832 हो कोड वापरून 2421285 हो नंबर, तशेंच 2224457 हो नंबर. ह्या दोनूय नंबरांचेर तुमच्यांनी कॉल करून तुमचो प्रश्न मांडूं येता. तर आमी येवकार दिवया डॉक्टर अक्षता आमोणकर हांकां आमच्या स्टुडियोंत. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: दोतोर. तुमकां आमच्या स्टुडियोंत येवकार. आमी जाणा तुमी बिजी आसतात, पूण तातल्या तातूंत तुमी हांगा आकाशवाणीच्या स्टुडियोंत येवपाक तुमी अग्री जाले, त्या खातीर तुमकां आमी पयल्यान पयली देव बरें करूं म्हणटा. दोतोर, आयचो आमचो विशय आसा सुरक्षीत मातृत्व, सेफ मदरहूड. एके बायल मनशेचो प्रवास, एक चली भुरगें, मागीर एक तरणाटी चली, आनी ताचे उपरांत बायल मनीस, आनी मागीर आवय. ह्या बायल मनशेच्या प्रवासांत, तिच्या जिविताच्या प्रवासांत मातृत्व, आवयपण हें खूब म्हत्वाचें. आनी ह्याच विशयाचेर आयज आमी उजवाड घालुया. पण ताचे पयलीं आमच्या आयकुप्यांक हांव तुमची थोड्या भितर वळख करून दितां. मोगा आयकुप्यांनो, आमच्या स्टुडियोंत आशिल्ल्यो डॉक्टर अक्षता आमोणकर गोवा मेडिकल कॉलेजीन त्यो MBBS जाल्यात 2010 वर्सा, आनी ताचे उपरांत MS जाल्यात ह्याच कॉलेजीन 2016 वर्सा. फेलोशीप इन लॅप्रोस्कोपीक सर्जरी एट पॉल्स हॉस्पिटल कोची हांगाच्यान ताणी घेतल्या, आनी सध्या विजडम सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पणजी, तशेंच विक्टर हॉस्पिटल मडगांव हांगा त्यो प्रॅक्टीस करता. दोतोर, परत एक फावट येवकार तुमकां आमच्या स्टुडियोंत. आमी आमच्या प्रश्नां कडेन येवया. आमच्या आयकुप्यांचे प्रश्न आमकां येतलेच, कारण विशयच तसो गंभीर आसा, आमी बायल मनशेच्या आरोग्या कडेन संबंधीत आसा. पूण सगळ्यांत पयलीं हो प्रश्न म्हजो तुमकां, सुरक्षीत मातृत्व किंवा सेफ मदरहूड आमी म्हणटा तें एक्झॅक्टली कितें?
1: हॅलो. सुरक्षीत मातृत्व म्हणजे सेफ मदरहूड. आणि जेव्हा आम्ही हे ऐकता, युजली आमकां दिसता की फक्त इट इज ओनली रिलेटेड टू वुमन, बट हे जे आसा एक आवय आणि भुरग्याचो प्रवास, इट इज अ जर्नी बेसिकली.
0: आणि ह्या जर्नीन आवय आणि भुरगे वांगडाच सहप्रवासी जाऊन वावुरतात न्हय. आणि हे मातृत्व सुरक्षित जावचे, त्या खातीर आम्ही सदांच दोतोरांचो सल्लो घेता, न्हय दोतोर? आतां आमकां सांगात, जेन्ना एक बायल मनशेक कळटा, आवयक कळटा की ती प्रेग्नंट आसा, गुरवार आसा, तेन्ना सगळ्यांत पयलीं तिणे डॉक्टरा कडेन केन्ना वचपाक जाय? फर्स्ट विजीट ही केन्ना आसपाक जाय?
1: फर्स्ट विजीट युजली इट शूड बी विदीन द फर्स्ट 3 महिन्याचे पयलीं आसपाक जाय. कारण पयली 3 महिन्यांनी आमी युजली स्कॅन करता, आणि हे स्कॅनान आमकां कळटा की युजली वेअर द लोकेशन ऑफ द प्रेग्नन्सी इज, आणि हार्टबीट भुरग्याचे सारखे आसा ते युजली आमी पळयता. ऑल्सो पयली 3 महिन्यांनी फॉलिक ऍसिड वी हॅव टू स्टार्ट, कारण इट इज इम्पॉर्टंट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द बेबीज ब्रेन.
0: तर एक दोतोराची विजीट इज अ मस्ट विदीन फर्स्ट 3 मंथ्स, असे दोतोर तुम्ही म्हणतात. तर ही जाली विजिटा पुरते. ताचे उपरांत ड्युरिंग फूल प्रेग्नन्सी कसले कसले टेस्ट येतात, न्हय दोतोर? तर कसले टेस्ट आसता हातून आसपाविल्ले?
1: इन द फूल प्रेग्नन्सी 3 तरीकेचे टेस्ट आसता. पयली ब्लड टेस्ट, सेकंड आमी युरीन टेस्ट करता, आनी तिसरे स्कॅन करता. ब्लड टेस्टीन युजली आमी फर्स्ट वी चेक द ब्लड ग्रुप, द हिमोग्लोबीन, थायरॉइड टेस्टिंग, द ग्लुकोज टेस्टिंग, and also to find certain infections like HIV and hepatitis ami karta. Second urine testing ami usually karta te to find certain infections. Ani scans usually jata 4 te 5 scan usually ami karta. First scan is the dating scan. Second scan ami je karta 11 weeks ar karta, it's an NTNV scan. Tisre scan jasa is the most important scan, आम्ही म्हणता अनॉमली स्कॅन. अँड हे स्कॅनान बेबीचे फुल बॉडी चेकअप जाता, हेड टू टो आम्ही पळयता. आम्ही युजली बेबीचे ब्रेन डेव्हलप सारखे जाता झाले की पळयता. फेस, हात पाय, हार्ट, किडनी, हे सगळे आम्ही फुल करता. आणि लास्ट स्कॅन युजली तिसरे ट्रायमेस्टरान जाता, दॅट इज द ग्रोथ स्कॅन. आम्ही बेबीचे ग्रोथ सारखे असा की पळयता, आणि ऑल्सो लायकरचे जे क्वांटिटी असा ते सुद्धा आम्ही पळयता.
0: दोतोर, हे झाले टेस्टा विशीं. अजून खुबशे प्रश्न आमचे असा, आणि आमच्या आयकुप्यांचेही प्रश्न असा. आमच्या आयकुप्यांक याद करून देऊया.

0: उषा उत्थूप हांचो हो आवाज आशिल्लो. गायताना गीत ब्युटिफूल, लायफ इज रियली ब्युटिफूल न्ही दोतोर. आनी जेन्ना आवय आपल्या भुरग्यां खातीर जगपाचो एक संदेश घेवन येता, मातृत्वाचो संदेश घेवन आवय येता, तेन्ना ती आनीकय ब्युटिफूल जाता. दोतोर, आमी उलयली आमच्या डॉक्टरा कडेन केन्ना वचप ताचेर, तशेंच आमच्या प्रेग्नन्सी वेळार कसले कसले टेस्ट करपाक जाय पळय ताचेर. केन्ना हॉस्पिटलान वता न्ही दोतोर, तेन्ना आमी थंय वेगवेगळ्यो पाटयो पळयतात, बोर्ड्स, तातूंत एंटीनेटल, पोस्ट नेटल केअर अशें बरयल्लें आसता. तर आतां थोडोसो उजवाड आमी हाचेर घालया, पूण ताचे पयलीं आमच्या आयकुप्यांक हांव याद करून दिता. आयज आसात डॉक्टर अक्षता आमोणकर आमच्या स्टुडियोंत, गायनेकोलॉजिस्ट, आनी तुमच्या आरोग्या कडेन संबंदीत तर तुमकां प्रश्न आसा ह्या गायनेकोलॉजी विशयाचेर जाल्यार तुमच्यांनी तो मांडूं येता. दोतोर, एक कॉल आमकां आयिल्लो आसा, आमी घेवया. ओके, आमचो कॉलर आमकां परत कॉल करतलो. दोतोर, कॉल कट जाल्लो आसा, पूण आमी आमच्या प्रश्ना कडेन आतां येवया. एंटीनेटल आनी पोस्ट नेटल केअर हाचे विशीं हांव तुमचे कडेन उलयतालें, आमकां मातसो सांगात.
1: ओके, एंटीनेटल केअर म्हणजे डिलिव्हरीचे पयलींचे केअर, युजली बिफोर द वुमन डिलिव्हर्स जे केअर असता त्याका एंटीनेटल केअर म्हणता, आणि आफ्टर डिलिव्हरी जे केअर असता त्याका पोस्ट नेटल केअर म्हणता. ओके, सो एंटीनेटल ह्या भाग युजली वी डिवाइड इन टू थ्री ट्रायमेस्टर्स. फर्स्ट ट्रायमेस्टर 13 वीक्सचे पहिली अप टील 28 वीक्स सेकंड ट्रायमेस्टर म्हणता, आणि 28 वीक्स जाऊन तिसरे ट्रायमेस्टर म्हणता. तर टोटली बायलांक युजली वॉट WHO रेकमेंड्स इज 8 विजिट्स टोटल असपाकूच जाय. दिस इज द मिनिमम अमाऊंट ऑफ विजिट्स दॅट इज निडेड. ओके, तर पहिली ट्रायमेस्टरान किती करप? फर्स्ट ट्रायमेस्टरान युजली आम्ही फॉलिक ऍसिड स्टार्ट करता, बिकॉज फॉलिक ऍसिड इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट किती डिफॉर्मिटीज ब्रेनचे असतात ते प्रिव्हेंट करता भुरग्यांक. आणि सेकंड ट्रायमेस्टर

0: we start iron and calcium. And this iron and calcium is continued throughout the whole of pregnancy. Why ami iron start karta is because anemia is very common in Indian population, especially in women. Tar iron prevents development of anemia. Ani पोस्टनेटल केअर जे असतं इट इज आफ्टर डिलिव्हरी. सो बेसिकली पोस्टनेटल केअर आवयचेच नसतं, इट इज बेबीचे सुद्धा केअर. आणि ब्रेस्ट फिडींग जाता त्यांना युजली कॅल्शियमचे क्वांटिटी बॉडीन असतात ते देवता. त्याका लागून आम्ही कॅल्शियमचे गुळ्यो अँड मल्टीव्हिटॅमिन प्रेग्नन्सी जाऊन सुद्धा कंटिन्यू करतात 3 महिन्याक.
1: असे सो हे झाले आता एंटीनेटल आणि पोस्टनेटल केअर हाचे. एक एकदा कशें आसता पळय दोतोर, ही पळय फूल जर्नी आसा ती 9 महिन्यांची आसता न्ही प्रेग्नन्सीची. ह्या 9 महिन्यानय न्ही कितलेशे वॉर्निंग सायन्स म्हणून मेळटात. हां, थोडेच ज्यो सायन्स आसा त्यो आमी फट करून इग्नोर करता, अशें जाता आसतलें अशें धरून चलता. पण त्यो इग्नोर कित्याक म्हणजे करप गरजेचें काय त्यो म्हणजे ल्हानशे कितेंशे आमकां एक नोट कशी मेळ्ळी जाल्यार आमी त्या रोखडेच डॉक्टराक रिपोर्ट करपाक जाय.
0: ओके, हे ॲक्च्युली दिस क्वेश्चन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कारण मेनी वुमन जे असतात ते इग्नोर करता हे सिम्पटम्स, त्याला दिसता की नॉर्मल असता. सो आय वॉन्ट एव्हरी वन टू कीप ट्रॅक ऑफ दी सिम्पटम्स. पहिली जे असतं ब्लीडिंग, ब्लीडिंग इज नॉट अ नॉर्मल साईन इन प्रेग्नन्सी. ब्लीडिंग कॅन बी अ साईन ऑफ एन अबॉर्शन. त्याका लागून दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट साईन दॅट वॉरंट्स need to go to the doctor. Okay, second important thing is potan khupuch dukap, out of control dukpak is an important sign. Ani third is buryache movement kami javpak. This sign is a very important sign because when baby's movements are reduced, that means baby's activity is also reduced. ओके, आणि फोर्थ साईन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इज टू हॅव व्हेरी सिव्हिअर तकलीचे, टू हॅव हेडेक बेसिकली. आणि दोळे समज ब्लॅकआउट जावपाक, केन्ना वेन देर इज हेडेक अँड अ ब्लॅकआउट, दिस इज अ साईन दॅट देर इज टेन्शन इन द ब्रेन. तर हे बीपी वाढपाचे एक साईन असा. सो दीज फोर सायन्स एनी प्रेग्नंट वुमन शुड नॉट इग्नोर.
1: रोखडेच आपल्या दोतोराक सांगपाक जाय आणि ताचेर उपाय करून घेऊपाक जाय न्ही. दोतोरा जेव्हा आम्ही मातृत्व म्हणता तो प्रेग्नन्सीचो प्रवास झालोय, पण आफ्टर प्रेग्नन्सी भुरगे झाले की मातृत्व सोपना, इट्स अ कंटिन्युअस जर्नी न्ही. सो आमच्या ऐकुप्यांक ह्या विषयाचेर कितलेशेच प्रश्न आसतले मनान, तांच्यांनी आमकां फोन करून विचारू येता तांच्या मनातले हे प्रश्न बायलाच्या घरच्या बायलेच्या बायल मनशेच्या आरोग्याकडे संबंधित. हॅलो डॉक्टर, ही कार्यावळ सध्या चालू असा 105.4 MHz तसेच न्यूज ऑन एअर ह्या आमच्या ॲपा वरवी FM रेनबो तुम्ही ऐकतात आणि स्टुडिओंत लायव असात डॉक्टर अक्षता आमोणकर गायनेकोलॉजिस्ट. मोगळ ऐकुप्यानो फोन नंबर हांव परत एक फावट सांगता, 2421285 तसेच 2224457 ह्या नंबराचेर फोन करून तुमच्यांनी तुमचे प्रश्न मांडू येता. ल्हानसो ब्रेक घेता आमी एक गीता खातीर, रोकडीच परती येतात.

0: 오늘 또 시 아싸 콜더만 따로
1: नेफिरोड हंसो तारो आमी ऐकलो गीत आशिल्ले बाकरा बाब मोगाळ कुप्यानु एफ एम रेनबो स्टुडियोंत आतां लायव्ह आसात डॉक्टर अक्षता आमोणकर गायनेकोलॉजिस्ट आनी आयचो आमचो विशय आसा हॅलो डॉक्टर ही कार्यावळी सुरक्षीत मातृत्व बायल मनशेच्या आरोग्या कडेन संबंधीत अशा प्रश्नांचेर ते आयज उजवाड घालतात. दोतोर म्हजो फुडलो प्रश्न तुमचे खातीर आशिल्लो पूण एक दोन आमच्या लिसनरांनी फोन करून आमकां हे प्रश्न विचारल्यात ते पयलीं हांव घेतां. आमची एक लिसनर आमकां विचारता दोतोर की पिरियड बंद जालो न्ही की खुबशे फावटी वायट डिस्चार्ज दिश्टी पडटा तो नॉर्मल
2: युजली वायट डिस्चार्ज जे आसता मोस्टली इन वुमन केन्ना वेन इट्स नॉट असोसिएटेड विथ एनी सिमटम्स लायक इचिंग या पेन इट इज युजली कन्सिडर्ड एज अ नॉर्मल मेन्स्ट्रुअल डिस्चार्ज मोस्ट ऑफ द टायम्स वेन वुमन हॅव इट बट केन्ना केन्ना चड डिस्चार्ज असता क्रिमी असता त्याच्या बरोबर इचिंग असता देन इट कॅन बी अ फंगल इन्फेक्शन
1: त्यांना दोतोराक मेळप गरजेचे असतात.
2: हय हय कारण युजली वेन देर इज अ फंगल इन्फेक्शन वी युजली स्टार्ट ट्रीटमेंट सो दॅट द फंगल इन्फेक्शन गोज अवे.
1: आणि हो ट्रीटमेंट कितलो तेप चलता मागीर?
2: इट्स अ व्हेरी शॉर्ट कोर्स ऑफ ट्रीटमेंट इट्स युजली टू डोजेस ऑफ टॅबलेट्स.
1: युजली किती जाता अशी ल्हानशी गजाल म्हणता आणि आम्ही फार्मसी कडेन वतात आणि मागीर वखद घेता आणि सोपयता न्ही म्हणून हांवें मुद्दम विचारलें दोतोराक मेळप गरजेचे काय म्हणून त्या वेळार.
2: हा हे खूप इम्पॉर्टंट कारण वी हॅव टू ॲक्च्युली सी की इन्फेक्शन असा की ना ते पोवपाक ॲक्च्युली जाय कारण किदेही गुळ्यो घेऊपाक आय मीन वी शुडंट टेक सिम्पली टेक एनी टॅबलेट वी शूड ॲक्च्युली कन्फर्म की हे इन्फेक्शन असा त्याच्या नंतरच गुळ्यो घेऊपाक जाय.
1: तर आमच्या लिसनराक आपल्या जाप प्रश्नाची मेळ्याच असतली दोतोर. आणि अनेक एक प्रश्न आमचे कडेन आयला की जेन्ना खोकली येता न्ही केन्ना केन्ना तेन्ना एकदम युरीन लिकेज जाता हाचेर सोल्युशन आसा?
2: हय ॲक्च्युली जे युरीन लिकेज असा एका म्हणटा एस यू आय स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनन्स तर हेका ट्रीटमेंट बी युजली इट्स युजली सीन इन ओल्ड वुमन केन्ना मसल वीक जाता तेन्ना हे युजली जाता आणि हेजे ट्रीटमेंट युजली वी स्टार्ट विथ एक्सरसाइज आमचे स्पेशल एक्सरसाइज असता तेका म्हणटा कीगल्स एक्सरसाइज. समज ही एक्सरसाइज सुद्धा जायना लीक बंद जायना तेन्ना आम्ही युजली गुळी स्टार्ट करता आणि गुळीचे इवन इफ द टॅबलेट्स डोंट वर्क देन देर इज अ स्पेशल सर्जरी विच इज डन दॅट हेल्प्स टू स्ट्रेंथन द मसल ऑफ द पेल्विस.
1: आणि एक प्रश्न आयला आमकां दोतोर. प्रश्न असो असा की जेन्ना यंग एजीर पिरियड सुरू जाता न्ही तेन्ना प्रचंड खूप अशा पोटान दुखता. पोटान दुखप म्हणल्यार ते नॉर्मल असे ड्युरिंग पिरियड कन्सिडर करप काय ताचेर उपाय मेडिकेशन करपाक जाय?
2: ओके वन थिंग आय वॉन्ट एव्हरी वन टू नो इज की एनी फॉर्म ऑफ पेन इन द बॉडी इज नॉट नॉर्मल. ओके किदेही पेन असल्यार इट इज नॉट नॉर्मल इट्स अ साईन दॅट नीड्स ट्रीट आय मीन टू इव्हॅल्युएशन. ओके सो केन्ना पिरियडा टायमार स्मॉल गर्ल्स गेट पेन इट्स कॉल्ड डिसमेनोरिया. नाव द कॉज

0: दिस डिसमेनोरिया खूब कॉजेज आसता. वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉजेज इज कंजेस्टिव डिसमेनोरिया. युजली हे खूबशानी यंग गर्ल्स डू गेट कंजेस्टिव. आनी दुसरे कॉज जे आसता इज कॉल्ड एंडोमेट्रियोसीस. एंडोमेट्रियोसीस इज बिकमींग अ व्हेरी कॉमन जाला आता ह्या. आनी खूब ल्हानशे भुरग्यांक सुद्दां एंडोमेट्रोसीस आसा.
1: अशें हय. आणि प्युबर्टीची एजही आता कमी आयल्याचे आम्ही म्हणतात. हय.
0: सो आता प्युबर्टीचे एज जे कमी आयला, व्हॉट वी आर प्रिडिक्टिंग इज बेसिकली रिलेटेड टू लाईफस्टाईल चेंज अँड ऑल्सो द डायट. बेसिकली अ लॉट ऑफ द चिकन अँड प्रोटीन्स दॅट वी आर इटिंग, तिथून स्टेरॉइड असता. तर स्टेरॉइड्स आर इनडायरेक्टली इफेक्टिंग द रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इन स्मॉल गर्ल्स.
1: आमच्या आयकुप्यांचे हे प्रश्न आशिल्ले दोतोर, तांकां सॅटिस्फॅक्टरी अशी जाप मेळ्ळ्या आसतली अशें धरून मुखार वचूया. पूण आमच्या आयकुप्यांक हांव परत एक फावट याद करून दिता की आयज आमच्या हॅलो डॉक्टर कार्यावळींत आसात डॉक्टर अक्षता आमोणकर, गायनेकोलॉजिस्ट, सध्या विजडम सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पणजी आणि विक्टर हॉस्पिटल मडगांव हांगा त्यो प्रॅक्टीस करतात. आणि आयज गायनेकोलॉजी किंवा सुरक्षित मातृत्व हातूंतूच येवपी हो विशय त्यो हाताळटात. तुमच्यांनी फोन करून तुमचे प्रश्न मांडूं येता. आमचो नंबर आसा 242-1285 आणि 2224-457 ह्या नंबराचेर फोन करून तुमच्यांनी तुमचे प्रश्न मांडूं येता. दोतोर, म्हजो एक प्रश्न घेता हांव ब्रेकान वच्चे पयली की गुरवार बायलां मदीं एनिमिया ही चडशी कॉमन अशी दिश्टी पडटा, ती कित्याक?
0: ओके. युजली प्रेग्नंट जाता तेन्ना बायल ब्लड युजली टू इनक्रीज वॉल्यूम भुरग्या खातीर आमी आमचे जे बॉडी आसा ब्लडचे वॉल्यूम ऑटोमॅटिकली वाडटा. तर ब्लड वॉल्यूम जे आसता डबल जाता ऑलमोस्ट. आणि ब्लड आमचे डायल्यूट जाता. तर ब्लड डायल्यूट जाता तेन्ना ऑटोमॅटिकली आमचे ते हिमोग्लोबीन देवतले. ओके. सो इट इज व्हेरी नॉर्मल फॉर इट वुमन टू हॅव अनिमिया इन ड्युरिंग प्रेग्नन्सी बिकॉज ऑफ द डायल्युशन ऑफ ब्लड. दॅट इज वन रिझन आम्ही युजली सगळे बायलेक आयर्न टॅबलेट स्टार्ट करता फ्रॉम सेकंड ट्रायमिस्टर ऑनवर्ड्स.
1: आणि खावपा खातीर किती म्हणून सजेस्ट करप दोतोर त्यांना?
0: ओके. बिसाइड्स टॅबलेट्स एनीथिंग दॅट इज रिच इन आयर्न, युजली जॅगरी, आमचे गोयचे जे जॅगरी आसा ब्लॅक जॅगरी दॅट इज व्हेरी रिच इन आयर्न, देन पीनट्स, तांबडी भाजी, ओके, ग्रीन लिफी वेजिटेबल्स, चिकन लिव्हर जे असतात दॅट इज ऑल्सो व्हेरी रिच इन आयर्न, रॅडिश, बीटरूट.
1: सो हे खाणान आयर्न लेवल नॉर्मलाक हाडपाक शकता आणि गुळयो तर आसाच.
0: हय.
1: हय. तर मोगाळ कुप्यानो हॅलो डॉक्टर ही कार्यावळींत आयज आसात डॉक्टर अक्षता आमोणकर आणि गुरवारपणाचो हो प्रवास ताचेर उजवाड घालपा खातीर आमचो हो विषय चल्ला. आनीक एक हांवें म्हणलें न्ही दोतोर एनिमिया, तशेंच आनीक एक कॉमन दिश्टी पडटा ती डायबिटीज न्ही. खुबशे फावटी डायबिटीज वाडटा ह्या 9 महिन्याच्या प्रवासान डायबिटीज वाडटा, ती कशी कितें?
0: ओके. युजली आमचे इंडियन वुमन, नॉट जस्ट इंडियन, एक्चुली साऊथ ईस्ट एशियन वुमनान डायबिटीज इज व्हेरी कॉमन. इट इज वन फॅक्टर इज जेनेटीक. आणि प्रेग्नंट जाता त्यांना जे भुरग्याचे वार आसा ते प्लेसेंटा म्हणटा आम्ही, ते युजली खूपशे हॉर्मोन रिलीज करता. ओके. आणि हे हॉर्मोन इनडायरेक्टली आवयचे ब्लड शुगर वाढयता ऑटोमॅटिकली. सो बेसिकली प्लेसेंटा इज सिक्रिटिंग सर्टन हॉर्मोन्स दॅट आर डायबिटोजेनिक. दॅट्स वाय इट सीन इन प्रेग्नंट वुमन व्हेरी कॉमनली इन इंडिया.
1: तर एनिमिया झाले, डायबिटीज झाले, तिसरं असता तो वाढपी असो प्रेशर न्ही. खूप जणांक कंटिन्युअस प्रेशराचोच प्रॉब्लेम असता थ्रू आउट प्रेग्नन्सी. ताचेर मातसो उजवाड घालात दोतोर.
0: ओके. सो राईज इन ब्लड प्रेशर इज नॉट व्हेरी कॉमन. इट इज सीन इन युजली वुमन हू आर मोठे असतात, ते ओबीज पेशंटान नाल्या त्यांचे फॅमिली हिस्ट्री असा, त्यांना युजली बीपी राईज जाता. बट वाय एक्झॅक्टली बीपी राईजीस ड्युरिंग प्रेग्नन्सी इज द सेम रिझन. प्रेग्नन्सी इन सर्टन हॉर्मोन्स रिलीज जाता दॅट वील ॲक्ट ऑन द ब्लड वेसल्स इन द बॉडी आणि त्याका लागून ब्लडाचे जो प्रेशर असा ते वाढता मातशे.
1: म्हणून तो प्रेशर
0: हाय असा
1: जाता. हाचेर उपाय किती दोतोर?
0: युजली द मेन थिंग इन प्रेग्नन्सी टू रिड्यूस बीपी इज रिमेनिंग स्ट्रेस फ्री. ओके. वन ऑफ देम इज रिड्यूस स्ट्रेस. अँड समज युजली इफ द बीपी इज एनिथिंग अबाव 130-85 आम्ही गुळयो स्टार्ट करता, मॉनिटर करून मागीर गुळयो स्टार्ट

0: करता.
1: आमी गुरवार बायल जो डायट घेता ताचो बीन परिणाम कितें जाता हाचेर?
0: एक्चुअली डायट मेनली इज रिलेटेड टू द सॉल्ट इन द डायट. समज यू हॅव पापड्स अँड ऑल्सो पिकल्स, इथून सॉल्ट कंटेंट ऑयलाचे कंटेंट चड असता, तर दॅट इनडायरेक्टली ऍक्ट्स ऑन द वेसल्स आणि पीपी वाढयता.
1: ऍसिडिटीचो एक कॉमन प्रॉब्लेम असता न्ही, ताचेर उपाय कितें दोतोर?
0: ओके, सो ऍसिडिटी ऍक्च्युली प्रेग्नन्सीन खूप बायलांक जाता. द मेन रिझन इज जे आमचे मसल असता पोटाचे ते लूज जाता प्रेग्नन्सीन आणि तेका लागून रिफ्लक्स जाता. ओके, आणि ऍसिड युजली रिफ्लक्स जाता.
1: तर शेवटी तो प्रेशर नॉर्मल येवप हाचेर भर घालप. दोतोर आणखी खुबशे प्रश्न असा आमच्या ऐकुप्यांचेही प्रश्न आमचे मेरेन येता. एक ल्हानसो ब्रेक आम्ही घेऊया, एक गीत वाजवूया, पण ताचे पहिले आमच्या ऐकुप्यांक हांव याद करून दिता. एफ एम रेनबोच्या स्टुडिओंत हॅलो डॉक्टर ही लाईव्ह कार्यावळ चलल्या. ह्या वेळार आयज शुक्रार आणि दर शुक्रारा 1 ते 2 ह्या एका वराचो हो प्रवास असता हॅलो डॉक्टर हे कार्यावळीचो. आणि आयज असात गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर अक्षता आमोणकर स्टुडिओंत. गायनेकोलॉजिस्ट म्हणटा असतनाच आयचो आमी विषय घेतला तो असा सुरक्षित मातृत्व. बायल मनशेच्या आरोग्या कडेन भलायके कडेन संबंधित जर तुमच्याय मनान प्रश्न असा जाल्यार तुमच्यांनी ते आमचे कडेन मांडू येता. आणि ताचे खातीर आमचो फोन नंबर असा 2421285 आणि 2224457. मोगाळ कुप्यानो रोकडीच आमी येता ल्हानसो ब्रेक घेऊन.

0: दोतोर परत एक फावट येवकार तुमकां आमच्या स्टुडियोंत. आनी दोतोर आमकां न्ही एक तीन आमच्या आयकुप्यांचे वेगवेगळे प्रश्न आयल्या, पूण तिनूय प्रश्नांचो सूर एकूच आसा, तो म्हळ्यार मेनोपॉज. ओके, सो आमी म्हाका दिसता प्रेग्नन्सी कडल्यान मातशें मेनोपॉजा कडेन येवया, कारण आमचे आयकुपी म्हणजे आमचे पळय प्रश्न विचारपी आसात ते आपल्या जापे खातीर रावल्या म्हणून. तांचो पयलो प्रश्न आसा दोतोर की मेनोपॉज सादारण केन्ना येता आनी तो कितलो तेप चलता.
1: ओके, सो दीस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, कारण खूब बायल येता तेमचे पिरियड इरेग्युलर जाता. तशे युजली इन इंडियन वुमन 52 वर्साचेर युजली इज दी एवरेज एज जेन्ना वन अटेन्स मेनोपॉज. सो युजली अराउंड इन देअर 50s ऑर लेट 40s शुड बी कन्सिडर्ड अ पिरियड ऑफ वन इयर ऑफ नॉट हॅव्हिंग पिरियड्स इज कन्सिडर्ड बियॉन्ड विच इज कन्सिडर्ड एज मेनोपॉज. सो एक फूल वर्स पिरियड जावपाचे ना, त्याच्या नंतर युजली इज कॉल्ड मेनोपॉज.
0: एक एकदा किती असता दोतोर होय प्रश्न आमच्या ऐकुप्याचोच असा की पिरियड येता थांबले कसे दिसता, पण आफ्टर अ प्रिटी लॉंग गॅप नी परत पिरियड आयल्या भशेन जाता.
1: ओके, सो दिस सिम्पटम इज बेसिकली कॉल्ड स्पॉटिंग ऑर प्री मेन्स्ट्रुअल स्पॉटिंग. सो दिस सिम्पटम वन कॉमनस्ट कॉज इज हॉर्मोनल इम्बॅलन्स बॉडीन असता, त्याका लागून जाता. ओके, दुसरे कॅन बी समथिंग युट्रसाच्या भितर किती असू शकता, इदर अ फायब्रॉइड या पॉलिप. पॉलिप इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ प्री मेन्स्ट्रुअल स्पॉटिंग. पॉलिप म्हणजे पिशवीच्या भितर लहानशे गाठ जाता
0: पिशवी भितर. ओके,
1: तर त्याका पॉलिप म्हणता. आणि पॉलिप असता त्यांना इट इज व्हेरी कॉमन टू हॅव पिरियडाचे पहिली जे असतात दीस नी 7 या 15 दीस तिथून थोडे थोडे स्पॉटिंग जाता.
0: सो मेनोपॉजाचेच हे एक लक्षण आमच्यानी म्हणू येता.
1: हय
0: न्ही, आता त्या वेळार आमचे बोन्सूय वीक जाता म्हणतात न्ही.
1: हय,
0: सो ताचे केअर आम्ही कसे किती घेवप.
1: युजली मेनोपॉज जेन्ना वुमन अटेन मेनोपॉज, आम्ही जे करता इज वी स्टार्ट कॅल्शियम इन व्हेरी लो डोसीस. आणि कॅल्शियमचे गुळ्यो यू युजली कंटिन्यू. अँड वन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज आम्ही बोनचे जे डेन्सिटी असता ते चेक करपाक जाय. अँड बेस्ड अपॉन दॅट व्हॅल्यू इफ इट इज एक्स्ट्रीमली लो वी स्टार्ट हाय डोस कॅल्शियम, अदरवाईज आम्ही नॉर्मली लो डोस कॅल्शियम दिता. अँड कॅल्शियम इज नॉट दी ओनली थिंग, व्हिटमिन डी ऑल्सो जे असता खूपशांनी कमी असा, तर आम्ही हे कॅल्शियम आणि व्हिटमिन डीचे कॉम्बिनेशन गुळ्यो दिता युजली.
0: दोतोर, हे झाले आमच्या वखदा विशीं. लायफस्टायलान किती चेंजीस करच्यो पडटात त्यांना.
1: लायफस्टायल इज बेसिकली एक्सरसाइज, ट्रेनिंग युअर मसल सो दॅट यू अटेन मोर मसल मास एज यू एज. सो यू हॅव टू स्टार्ट एक्सरसाइजिंग अर्ली इन युअर एज, सो दॅट बाय द टायम यू अटेन मेनोपॉज मसलचे जे बल्क असतात ते वाढपाक जाय. ताका लागून मसल ट्रेनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट बायल्यान, बिकॉज दीस मसल ओनली वील हेल्प विथ बिल्डिंग बोन्स, कीपिंग द बोन्स स्ट्रॉंग. बेसिकली मसल स्टेबिलिटी इक्वल्स टू बोन स्टेबिलिटी ऍक्च्युली.
0: खुबशीं बायलां असतात दोतोर आफ्टर इन देअर 50s, ती आपणाक हॉट फ्लश जाता म्हणून कंप्लेन्स करतात, किंवा तांचो मूड म्हणजे घरांतल्यांचेर तापप, कोणें कितें विचारलें जाल्यार रोखडोच राग येवप, असो तांचो मूडूय चेंज जाता. हाचेर मातसो उजवाड घालात.
1: ओके, तो मूड स्विंग्स अँड हॉट फ्लशीस आर व्हेरी कॉमन इन द पेरीमेनोपॉज. सो पेरीमेनोपॉज इज अ फेज जस्ट बिफोर मेनोपॉज, जेन्ना हॉर्मोनाचे शिफ्ट जाता ताका पेरीमेनोपॉज म्हणटा. तो बेसिकली वेन दीस हॉर्मोन फ्लक्चुएट जाता तेन्ना मूड विल दे वील बी अ फ्लक्चुएशन इन द मूड. बट सगळ्या बायलांक वन थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इट इज नॉट अ डिझीज ओर समथिंग, इट इज व्हेरी नॉर्मल अँड इट इज नॉट जस्ट यू हू आर एक्सपिरियन्सिंग इट. ते सगळ्यांक जाता, बट युजली वॉट वी हॅव टू डू इज फाइंड वेज टू स्टेबिलाइज द मूड, लाईक एक्सरसाइज, कितेही ऍक्टिव्हिटी करून आमकां मूड बरे करपाक जाय.
0: हय, म्हणजे आपली हेल्थ सांभाळप. हेल्थ
1: सांभाळप
0: बेसिकली आपल्या घरच्यांची हेल्थ बरी उरतली.
1: ओके, हय
0: नी. हय दोतोर, हे झाले मेनोपॉजाचेर. आता आमी परत एक फावट आमकां एक आमच्या ऐकुप्याचोच हो प्रश्न असा, म्हणून आमी ह्याच विषया कडेन आमच्या परत येऊया. हो प्रश्न असा रिगार्डिंग एक्सरसाइज. हा, ड्यूरिंग प्रेग्नन्सी

0: फ्रिक्वेंसी एक्सरसायज करप बरें काय बॅड रेस्ट बरो असो तांचो प्रश्न आसा.
1: ओके, सो इन प्रेग्नन्सी मॉडरेट अमाउंट ऑफ एक्सरसायज इज रेकमेंडेड एक्चुअली इफ द प्रेग्नन्सी इज एन अनकॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी. ओके, हाउ एक्सरसायज हेल्प करता प्रेग्नन्सी इज बेसिकली बाय स्टेबिलायजिंग युअर होल बॉडी. एक, इट रिड्यूसिस बॅक पेन अँड एक्सरसायज ऑल्सो हेल्प्स इन लेबर. इट विल मेक इट इजियर वेन अ वुमन इज इन लेबर. ऑल्सो दीस एक्सरसायज इज रेकमेंडेड ओनली इफ इट इज अन अनकॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी. ओके,
0: दोतोर आमच्यानी आयकुप्याचो एक प्रश्न आसा. हॅलो हॅलो दोतोर आयकूंक येता तुमकां? हॅलो दोतोर, घेऊया तो प्रश्न आम्ही, कित्याक वाऱ्यार म्हाका सध्या तरी तो आयकूंक येना, पण आमचो प्रश्न विचारपी फोन लायन धरून आसा, तांच्या प्रश्ना कडेन आमी येऊया. एक ल्हानशें गीत आमी मदीं वाजोवया.

0: दोतोर, आमचो इदोळचो प्रश्न आशिल्लो आनी डिस्कशन आशिल्लें आमचें अबावट एक्सरसायज न्ही. गुरवारपणार आमी एक्सरसायज करप काय बेड रेस्ट घेवपाचें, ही एक्सरसायज सादारण केन्ना करप दोतोर, इनिशियली सुरवातेच्या म्हयन्यांनी?
1: ओके, सो वॉट वी रेकमेंड इज टू स्टार्ट एक्सरसायज इन द लेट सेकंड ट्रायमेस्टर.

0: फास्टर. सो युजली बाय 28 वीक्स एक्सरसाइज शुरू करपाक जाय. एंड वॉट कॅन बी डन इज वॉकिंग, वन इज वॉकिंग, द सेकंड इज स्ट्रेचिंग, माइल्ड स्ट्रेचिंग, योगा, आणि टू सम एक्सटेंट स्विमिंग सुद्धा इज रेकमेंडेड नाव डेज बिकॉज ते फुल बॉडीचे एक्सरसाइज जाता तिथून.
1: सो स्विमिंग सुद्धा एडवायजेबल.
0: येस येस, बट स्विमिंग इज ओनली रेकमेंडेड फॉर दोज वुमन अगेन विथ एन अनकॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी.
1: दोतर आमकां सांगात, एक कॉमन अश्यो टिटॅनस बीन अशे थोडी इंजेक्शन्स असतात न्ही हाच्या वेळार गुरवारपणांत न्ही, तुम्ही हेपेटायटिसाचे बीन सांगले ताचेर थोडोसो उजवाड घाला.
0: सो बेसिकली अबाउट वॅक्सिन्स, आम्ही इन इंडिया वी आर वैक्सीनेटिंग ऑल प्रेग्नेंट वुमन. वी यूजली आर गिविंग टू डोजीस, वर्स्ट इज टेटनस टॉक्सॉइड, हे चौथे महिन्यान यूजली आम दिता. आणि दुसरे इज समथिंग न्यू दॅट वी हॅव स्टार्टेड गिविंग इज टीडॅप. ओके, सो टेटनस वील प्रोटेक्ट द मदर अगेन्स्ट टेटनस जे असतात त्याका प्रोटेक्शन दिता. आणि टीडॅप वील प्रोटेक्ट द मदर अगेन्स्ट टेटनस अँड ऑल्सो बेबीन जे मातशे अँटीबॉडीज पावता आणि बेबीक ते कॉफ बीन जायना. पर्ट्युसिस जे म्हणतात ते कॉफ कमी जाता बेबीन.
1: दोतोर असे म्हणतात नी, आता एड्स आम्ही कॉमन म्हणतात, खूप कॉमन झाला. समज आता एड्स आशिल्ल्या आवय समज प्रेग्नंट झाली, बायल समज प्रेग्नंट झाली, जाल्यार ते भुरग्याकडे पावपाक शकता.
0: देर इज अ चान्स दॅट बेबीचे प्लेसेंटा असता नी, दॅट इज द कनेक्शन बिटवीन द मदर अँड बेबी. तर केन्ना केन्ना सर्टन व्हायरल पार्टिकल जे असतात दे कॅन क्रॉस अकॉस प्लेसेंटा, बट विथ द न्यूअर ट्रीटमेंट दॅट हॅव रिसंटली कम द ट्रान्सफर ऑफ दीज पार्टिकल्स, आम्ही वी गिव्ह द मदर अँटी रेट्रोव्हायरल थेरपी इन प्रेग्नन्सी. सो विथ दिस न्यू थेरपी द चान्स ऑफ ट्रान्समिशन टू द बेबी हॅज ऑलमोस्ट रिड्यूस्ड टू अ ग्रेट एक्सटेंट. आणि डिलिव्हरीच्या टायमार ऑल्सो डिलिव्हरी जाऊन वी गिव्ह द बेबी ऑल्सो सर्टन मेडिकेशन्स सो दॅट देर इज अ लेस अ चान्स ऑफ द बेबी गेटिंग एच आय व्ही ऑर एनी कायंड ऑफ इलनस.
1: म्हणटकच ताणी तसो भय दवरपाची गरज ना, तांच्यांनी आवय जावपाचो चान्स घेतलो म्हणून तसो भय ना. हय, तर दोतोर बऱ्या एका विशयाचेर तुम्ही उजवाड घालो. आमच्या आयकुप्यांचो हो प्रश्न आशिल्लो, तर आमच्या आयकुप्यां खातीर हांव परत एक फावट सांगता. तुमच्यांनी फोन करून तुमचो प्रश्न मांडूं येता. 242-1285 तशेंच 222-4457 ह्यो आमच्यो फोन लायन्स ओपन आसा. सुरक्षीत मातृत्व असो आयचो विशय आसा, कारण आमच्या स्टुडिओंत आसात डॉक्टर अक्षता आमोणकर, गायनेकोलॉजिस्ट आणि लेप्रोस्कोपीक सर्जन. आयच्या हॅलो डॉक्टर हे कार्यावळींत तुमचो जर प्रश्न आसा जाल्यार मुद्दम तुमच्यांनी विचारूं येता. दोतोर लायव्ह आसात स्टुडिओंत आणि मदीं हो ब्रेक घेवपा खातीर एक ल्हानशें गीत तुमचे खातीर.

0: आमच्या ऐकुप्यांक आमी परत एक फावट येवकार दिता. आमचे हॅलो डॉक्टर ही कार्यावळ सध्या आसा आमच्या एफ एम रेनबोच्या प्रसारणांतल्यान 105.4 मेगाहर्ट्स तशेंच न्यूज ऑन एअर ह्या आमच्या एपा वरवीं तुमी आयकतात एफ एम रेनबो. आणि एफ एम रेनबोंत आयज हॅलो डॉक्टर कार्यावळींत आसात डॉक्टर अक्षता आमोणकर गायनेकोलॉजिस्ट. मोगाळ ऐकुप्यानो तुमचे प्रश्न आमचे मेरेन येत आसात आणि अजून जर तुमच्या मनांत काय प्रश्न आसा जाल्यार तुमच्यांनी आमचे कडेन संपर्क करूं येता आमच्या ह्या फोन नंबरांचेर 2421285 तशेंच 2224457 ह्या नंबराचेर फोन करून तुमच्यांनी तुमचे प्रश्न मांडूं येता. आयचो आमचो विशय आसा सुरक्षीत मातृत्व. गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर अक्षता आमोणकर तुमकां जाप दितल्यो. दोतोर मुखार वच्चे पयलीं एक म्हज्या मनांतलो प्रश्न आसा तो असो म्हळ्यार सिझेरियन बरें काय नॉर्मल डॅलिव्हरी तुमी कितें म्हणटल्यो?
1: ओके सिझेरियन वर्सीस नॉर्मल डिलिव्हरी. ऑलवेज अ नॉर्मल डिलिव्हरी इज वॉट वी रेकमेंड. कारण नॉर्मल डिलिव्हरी जे आसता इट इज the baby is coming out through the normal birth canal. Okay, whereas cesarean jena ami karta it is a major operation. Achha. Ani he operationan ami usually pishvi kapun burge bahir kadta. Okay, tar he jata tena bleeding jau shakta ani kasle kasle complication sudha jau shakta. So always we prefer a normal delivery over a cesarean because it is safer for the mother and also for the baby. पण कितेंय जाव नॉर्मल डिलिव्हरी ऑर सिझेरियन वॉट एव्हर इट इज आवर अल्टिमेट गोल शुड बी सेफ्टी ऑफ बोथ मदर अँड द बेबी. सो वेन वी फील की आमकां दिसता की नॉर्मल डिलिव्हरी वील बी हार्मफूल टू द बेबी केन्ना बेबीचे वेट चड आसता तेन्ना वी युजली रेकमेंड अ सिझेरियन. ओके सो कितेंय जाव नॉर्मल वर्सीस सिझेरियन सेफ्टी ऑफ द मदर अँड बेबी इज फर्स्ट थिंग. कारण आमकां फॉर अस द मेन आउटकम बरे जावपाक जाय दोनीचे.
0: हय एक एकदां कितें आसता दोतोर पळय पयली डॅलिव्हरी समज नॉर्मल जाली न्ही जाल्यार खूब जाणां म्हणटा न्ही नॉर्मलाक गेल्लें बरें सिझेरियन फर्स्ट जाली जाल्यार सेकेंड बेबी मागीर सिझेरियनूच जातलें हाचो कितें संबंद आसा?
1: न्हय तशें कांय नासता. युजली पयली सिझेरियन जाल्यार द नेक्स्ट टायम वी कॅन डेफिनेटली गिव्ह अ नॉर्मल. आमकां वी कॉल दॅट वी बॅक वजायनल बर्थ आफ्टर सिझेरियन सेक्शन. अ लॉट ऑफ वुमन आर अंडरगोईंग वी बॅक नाव बट दी ओनली प्रॉब्लम विथ अ वी बॅक इज देर इज चान्स ऑफ द युट्रस फुटपाची चान्स आसता रप्चर युट्रस म्हणटा तेका. देर इज अ व्हेरी स्मॉल चान्स बट अराउंड लेस दॅन 1% चान्स आसा पण देर इज अ चान्स दॅट द युट्रस फुटपाची चान्स आसा.
0: सो मातशें थंय केअरफूल रावप गरजेचें आसता न्ही. आतां जेन्ना आमी हाचे बद्दल उलयता न्ही दोतोर सिझेरियन आनी नॉर्मल डॅलिव्हरी हातून आनीक एक गजाल जाता ती म्हळ्यार केन्ना केन्नाय दीस भरचे पयलीं म्हणजे 9 महिने कंप्लीट जावचे पयलीं किंवां एक एकदां 7व्या म्हयन्यारूच म्हणा 8व्या म्हयन्यारूच म्हणा बेगीन डॅलिव्हरी जाता भुरगें पयलींच भायर येवपाक शकता ताचेर मातसो उजवाड घालात दोतोर.
1: ओके सो केन्ना वेन द बेबी इज बॉर्न बिफो 37 वीक्स आसा बिफोर 9 मंथ्स देन आमी तेमकां प्री टर्म डिलिव्हरी म्हणटा. ओके सो केन्ना प्री टर्म डिलिव्हरी जाता तेन्ना युजली वेन वी गिव्ह 2 इंजेक्शन्स टू द मदर तेका स्टेरॉइड्स म्हणटा. ओके हे स्टेरॉइड्स बेबीचे लंग्जाक उपकारता ते मॅच्युरिटी दिता लंग्जाक ताकी बेबीचे बर्थ जावन बेबी सारखे श्वास घेवपाक त्रास जावपाचे ना. ओके दीस इज वन वी गिव्ह स्टेरॉइड्स अँड दी अदर थिंग इज

0: डिलिव्हरी जाऊन वी युजली बेबीक वी हॅव टू टेक केअर ऑफ द न्यूबॉर्न, कारण ऑब्विसली वेन बेबी प्रीटर्म असता त्यांचे वेट सुद्धा कमी असतले, तर फिडिंग वन थिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट इज द फिडिंग ऑफ द बेबी, ते सारखे जावपाकूच जाय. न्यूट्रिशन ऑफ द बेबी इज व्हेरी इम्पॉर्टंट, सो ब्रेस्ट फिडिंग अँड द सेकंड थिंग इज टू कीप द बेबी वॉर्म सो दॅट बेबी इज प्रोटेक्टेड फ्रॉम कोल्ड.
1: हय, हे झाले बेबीचे दोतोर. आणि आवयक बीन हाचो किती प्रॉब्लेम जाता आवयच्या हेल्थाक?
0: आवयच्या हेल्थाक ऍक्च्युली काय तशे इट इज ऑलमोस्ट इक्वल टू अ नॉर्मल टर्म. मोस्ट केअर इन अ प्री टर्म इज रिलेटेड टू द बेबी, कारण बेबी इज अ स्मॉल साईज एज कम्पेअर्ड टू अ टर्म बेबी.
1: सारखी वाढ झाली असं.
0: हय
1: हय, सो ताची आम्ही एक्स्ट्रा केअर घेऊन गरजेचे ठरता. दोतोर एक एकदा जुळी जातात न्ही, ट्विन्स असतात, त्यांना आवयने एक्स्ट्रा कसे केअर घेऊन?
0: ओके, सो केन्ना ट्विन प्रेग्नन्सी असा देन इट इज नॉट जस्ट वन बेबी, दोन बेबी असता, तर बॉडीचेर डबल लोड असा. सो द मदर हॅज टू टेक प्रॉपर अँटीनेटल केअर, म्हणजे चेकअपाक सारखे वसपाकूच जाय, कारण देर इज चान्स ऑफ कॉम्प्लिकेशन्स विथ अ ट्विन प्रेग्नन्सी, जसे की बीपी वाढपाचे ऑर डायबिटीज जावपाची डबल चान्स असा. ओके, ऑल्सो डिलिव्हरी जाता त्यांना ट्विन्सान देर इज अ हायर रिस्क ऑफ ब्लिडिंग जावपाक, ताका लागून वॉट वी रेकमेंड इन अ ट्विन प्रेग्नन्सी सारखे चेकअप जावपाकूच जाय, आणि डिलिव्हरी शुड बी इन अ प्रॉपर प्लॅन्ड सेंटर इन अन इन्स्टिट्यूशन वेर ब्लड इज अवेलेबल.
1: ओके, म्हणल्यार आवयचे एक्स्ट्रा केअर घेवप त्यांना चढ गरजेचे जाता. दोतोर आणखी खुबसे प्रश्न असा आमचे असा आमच्या ऐकुप्यांचे असा. एक लहानशे गीत आम्ही हांगा वाजवूया एक ब्रेक घेऊपा खातीर आणि रोखडीच परती येऊया.

0: सगळ्यांच्या ऐकुप्यांक येवकार परतून एक फावट. खूप कमी वेळ आमच्या हातांत उरला दोतोर आणि खुबशे प्रश्नूय आमचे कडेन आसा, तर आतां आमी डायरेक्ट प्रश्ना कडेनच येवया. हो प्रश्न आमच्या लिसनरांचो आयला दोतोर. कोण विचारता की आवयची एज, आवयची पिराय जी आसा, डज इट मॅटर प्रेग्नन्सी खातीर?
1: ओके, सो एज ऑफ द मदर एक्चुअली दिस इज वन मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर वायल गेटिंग प्रेग्नंट वुमन शूड कीप इन माइंड, बिकॉज केन्ना आवयची एज चड आसता, युजली अबाउट 35, तेन्ना एगाची क्वॉलिटी सुद्दां कमी आसता. द क्वॉलिटी इज नॉट एज गूड एज अ यंग गर्ल. ओके, तर केन्ना बेबी फॉर्म जाता तेन्ना अबाउट 35 इयर्स, तेन्ना बेबी देर इज अ व्हेरी हाय चान्स ऑफ जेनेटीक प्रॉब्लम्स आनी डिफॉर्मिटी जावपाक बेबीन. ओके, ऑल्सो वन मोर थिंग इज अबाउट 35 इयर्स देर इज अ इनक्रीज चान्स ऑफ कॉम्प्लिकेशन्स मदरान, जशें की डायबिटीज जावपाक, बीपी वाडपाक, ब्लिडींग जावपाक, दीस ऑल

0: Complications can occur when the mother's age is higher.
1: हायर. सो यंग एज आणि हायर एज हातून खुबसो फरक आसता न्ही.
0: अ बिग डिफरन्स,
1: हय
0: या.
1: हय. सो दोतोर आमकां एक सांगात की जेन्ना बायल मनशाक कळटा की आपूण आतां गुरवार आसा आनी तिणें दोतोराक पळोवपाक जाय, दोतोराक मेळपाक जाय, एके तरेचो भंय आसता की आपलें भुरगें नॉर्मल जातलें काय एबनॉर्मल जातलें, हो एक भंय आवयक सदांच आसता.
0: या.
1: हो प्रस्न तुमी कसो कितें सोडयता आवयचो?
0: ओके, सो दिस इज अ लॉट ऑफ वुमन कम टू अस एंड दे आस्क अस की
1: हां.
0: हाऊ टू नो. तर नाव डेज विथ अ लॉट ऑफ अडवान्समेंट आमचे कडेन खुबशे टेस्ट आसता. ओके, आमी ब्लड टेस्ट युजली करता. वन ऑफ द ब्लड टेस्ट इज माकर टेस्टिंग, सो डबल माकर. एंड ऑल्सो आतां नवे टेस्ट आयला NIPT, नॉन इनवेझीव प्रिनेटल टेस्टिंग. तितून आमकां कळटा की बेबी कितें जेनेटीक या क्रोमोझोमल प्रॉब्लम आसा तें कळटा. एन्ड द सेन्सिटिविटी ऑफ दीस NIPT इज अराउंड 99%.
1: अशें.
0: आनी हे टेस्ट जे आसता फक्त आवयचे रक्तान जाता. नो, इट इज अ नॉन इनवेझीव टेस्ट, सो ओनली ब्लड ऑफ द मदर इज निडेड.
1: हां
0: आनी हे टेस्ट 10 वीक्स जावन करता युजली.
1: हां
0: सो दीस इज वन टेस्ट. आनी आमी जे 5व्या म्हयन्याचेर जे स्कॅन करता तेका म्हणटा आमी अनॉर्मली स्कॅन. तेन्ना जे जाता हे स्कॅन, इट इज अ फूल हेड टू टो एग्झॅमिनेशन, फूल बॉडी ऑफ द
1: बॉडी.
0: बेबी इज चेक्ड.
1: हां.
0: आनी हे स्कॅनान आमी युजली वी चेक द ब्रेन डेवलपमेंट, द फेस, हात पाय, द लंग्स, देन द हार्ट ऑफ द बेबी, किडनी, सगळे पळयता आमी व्यवस्थित. ओके,
1: आणि एक बरो सॅटिस्फॅक्टरी असो सॅटिस्फॅक्टरी अशी जाप तुमी दोतोर दिली आमच्या सगळ्या आवयांक खातीर, ही खूप म्हत्वाची आसता. कारण चलो जालो काय चली जाली हाचे पेक्षा एक नॉर्मल बेबी, हेल्दी बेबी जाय आसता सगळ्यांक न्ही.
0: येस.
1: म्हण फूल घराचे हेल्थूय ताचे वयल्यान जाता. दोतोर सामको म्हळ्यार सामको कमी वेळ आमच्या हातांत आसा म्हणटकच म्हाका तुमकां एक अशें सरळ अशें क्वीक रॅपिड फायर म्हणटात तशें एक
0: ओके,
1: थोडे प्रश्न विचारूंक जाय. सुरू करूं.
0: येस.
1: वन फ्रूट एवरी प्रेग्नंट वुमन शूड हॅव.
0: ऑरेंज
1: ओके. उदक कितलें पिवप?
0: अराउंड 2 टू 3 लिटर्स इन अ नॉर्मल प्रेग्नन्सी.
1: ओके. चाय की कॉफी?
0: टी
1: हां ऑलवेज बेटर.
0: टी इज बेटर बिकॉज कॉफी हॅज कॅफेन.
1: हां मागीर न्हीज पडपाचे बीन तसले सगळे
0: ओके,
1: प्रॉब्लेम येतात न्ही म्हणून. आतां एक सांगात, एक्सरसाइज काय बेड रेस्ट?
0: स्टेइंग ऍक्टिव्ह, सो एक्सरसाइज ऑलवेज.
1: ओके. आणि गुगल काय डॉक्टर?
0: ऑफकोर्स डॉक्टर.
1: कित्याक आयज काल आमकां सगळ्या वाटेंतल्यान नॉलेज मेळटा न्ही.
0: हय,
1: हय म्हणटकच डॉक्टर. ओके. तर मोगाळ कुप्यानो वेळ सोंपला तसो आमकां हांगा निरोप घेवपाक जाय. हॅलो डॉक्टर ही लायव्ह फोनीन कार्यावळ आशिल्ली FM रेनबोतल्यान. आनी आमच्या स्टुडिओंत आसात डॉक्टर अक्षता आमोणकर, गायनेकोलॉजिस्ट. दोतोर फक्त 30 सेकंद आमच्या हातांत आसा, तुमकां हांव आजून 30 सेकंद दितां. आमकां एक ल्हानशी मॅसेज दियात आमच्या सगळ्या आयकुप्यां खातीर आनी चड करून बायलां खातीर, कारण गायनेकोलॉजी हो आमचो विशय चल्ला म्हणून.
0: ओके, फर्स्ट ऑफ ऑल थँक यू वन्स अगेन टू द फुल टीम ऑफ FM रेनबो. आणि देव बरें करूं. ओके, फॉर द मदर्स, सगळे मदर्स आणि मदर्स टू बी, वन थिंग यू हॅव टू रिमेंबर इज युअर हेल्थ इज जस्ट ॲज इम्पॉर्टंट ॲज युअर बेबीज हेल्थ. सो टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड स्टे हॅपी. ऑल्सो वन व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज इज स्टेईंग पॉझिटिव्ह थ्रू आउट युअर प्रेग्नन्सी, बिकॉज स्टेईंग पॉझिटिव्ह हेल्प्स विथ द ओवरऑल वेलबींग नॉट जस्ट ऑफ युअर सेल्फ बट ऑल्सो द बेबी अँड युअर फुल आउटकम.
1: देव बरें करूं दोतोर. खरेंच बरी मॅसेज दिली तुमी आनी आमकां बरें गायडन्स दिलें. आमच्या कितल्याशाच आयकुप्यांनी ताचो आस्वाद घेतला आसतलो. सगळ्या आयकुप्यांकय हांव त्या खातीर देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं म्हणटा तांकां सगळ्यांक जाणी प्रश्न विचारले, आमचे कडेन फोन करून आमकां मॅसेजी धाडून जाणी जाणी फोन विचार क्वेश्चन मांडले तांचे खातीर. सगळ्यांक बरें मार्गदर्शक अशें हें 1 वर आशिल्लें दोतोर. हांव तुमकां थँक्यू म्हणटा म्हज्या मना काळजांतल्यान. देव बरें करूं डॉक्टर अक्षता आमोणकर. तर मोगाळ कुप्यानो गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर अक्षता आमोणकर आयज हॅलो डॉक्टर हे कार्यावळींत आमचे वांगडा आशिल्ली. आनी फुडल्या शुक्रारा म्हळ्यार 31 जुलयाक आमच्या स्टुडिओंत येतल्यो बिट्वीन 1 टू 2 o'clock डॉक्टर तन्वी पेडणेकार, सायकियॅट्रिस्ट. तर आयकुपाक रावात हॅलो डॉक्टर ही कार्यावळ सदांच शुक्रारा दनपारां 1 ते 2 वरां मजगतीं. आनी सगळ्यांक देव बरें करूं. ह्या उपरांतची कार्यावळ तुमचे खातीर घेवन येता RJ निर्मला कांय ना भितर.
2: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर

तुमका दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.

भक्तिगीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, हा स्वर होता किशोरी आमोणकर यांचा. गीत ऐकताना साक्षात विठू माऊली समोर उभी राहिली. भक्तांचे कैवारी, त्यांचे किती गुण गावे, किती रूपे आठवावी, फक्त पाहत राहावा असा तो माहुलींचा सोहळा.

पंडित भीमसेन जोशी यांचा स्वर नुकताच आपण ऐकलात. श्रोते हो, उद्या आषाढी एकादशी, पंढरपूरमध्ये भक्तीचा सागर, तर आपल्या प्रत्येकाच्या मनात याच देही याच डोळी त्याला पाहण्याची इच्छा.

0: विठ्ठलाच्या भेटीची आस संत मंडळींना तर होतीच, ती सामान्य संसारी माणसाला सुद्धा आहे. म्हणूनच तर लाखो भाविक तहान भूक विसरून त्यांच्या दर्शनाची आस मनी ठेवून कितीतरी मैल पायी चालतात. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिगीतांचा हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता घेऊया ही छोटीशी विश्रांती.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: छोट्याशा विश्रांतीनंतर भक्तिगीतांच्या कार्यक्रमात ऐकूया सुरेश वाडकर यांचा हा स्वर.
2: विठ्ठलाचे पाय हेच आम्हा

श्रोतेहो, हे नामरूपी धन सर्वांना मिळो हीच सदिच्छा. आणि आता कार्यक्रमात निरोप घेण्याची वेळ झाली आहे. आता बरोबर 2:30 मिनिटांनी ऐकूया कोकणीतून ठळक बातम्या, काही क्षणातच.

मैफल आयोजीत केल्या. दनपारा 3:30 वरांचेर उक्तावण जातलें. टॅरी म्हळ्यार द एनर्जी अँड रिसोर्सीस इन्स्टिट्यूट ह्या संस्थेन आयोजीत केल्ल्या ग्रीन ऑलिंपिया 2026 हे पर्यावरण विशया वयले सर्ती खातीरची नोंदणी प्रक्रिया सुरू जाल्या. हे सर्ती खातीर नोंदणीची निमणी तारीख 31 जुलय अशी आसा. 5 फावटी संवसारीक विजेतो थारिल्लो विश्वनाथन आनंद हांणी

बाष्पक आणि कारखाना संचालनालयाच्या नूतनीकरण वास्तूचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आयज उक्तावण जाले. गोयान बेगीनूच ऑक्युपेशनल सेफ्टी डॉक्टर अभ्यासक्रम सुरू करतले अशी घोषणा मुखेलमंत्र्यांनी केल्या. हो अभ्यासक्रम शिकिल्ल्या उमेदवारांक देशांत तशेंच विदेशांत उद्देगीक मळार व्हड मागणी आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटलां. फार्मास्युटिकल्स अभियांत्रिकी लॉजिस्टीक अन्न प्रक्रिया तशेंच हेर मळावेले जागतीक पांवड्यावेले उद्देजक गोंयांत तांचे उद्देग सुरू करपाक पयली पसंती दितात अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. गीत शकून परिवारावरवीं कला आनी संस्कृती खातें तांच्या जोडपालवान आयतारा 26 जुलयाक इन्स्टिट्यूट मेनेझीस ब्रागाझांच्या सभाघरांत स्वरांजली संगीत मैफल आयोजीत केल्या. दनपारां 3:30 वरांचेर उक्तावण जातलें. टॅरी म्हळ्यार द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट ह्या संस्थेन आयोजीत केल्ल्या ग्रीन ऑलिंपियाड 2026 हे पर्यावरण विशयावयले सर्ती खातीरची नोंदणी प्रक्रिया सुरू जाल्या. हे सर्ती खातीर नोंदणीची निमणी तारीख 31 जुलय अशी आसा. समाज कल्याण संचालनालयान ज्येष्ठ नागरीक सन्मान येवजणे खातीर अर्ज मागयल्यात. अर्ज स्विकारपाची निमाणी तारीख 7 ऑगस्ट 2026 सांजे 3 वरां मेरेन आसा. आदिवासी कल्याण संचालनालयान आदिवासी समुदायाक सक्षम करपाचो वावर करपाक धरती आवास सुविधा केंद्र स्थापन करपा खातीर सोसायटी नोंदणी कायदो 1860 खाला नोंदणीकृत बिगर सरकारी संस्था वा सक्षम प्राधिकरणांकडेन नोंदणीकृत चॅरिटेबल ट्रस्टा कडल्यान अर्ज मागयल्यात. पेपर लीक घडणुके उपरांत फाटल्या 2.5 म्हयन्यांत ह्या प्रकारा आड जायतीं पावलां उबारल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. गुन्यांवकारांक अटक करून ते वनखणीन आसात अशें तांणी सांगलें. नीट पेपर लीक जावप आनी विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या प्रश्नाक लागून आयज सलग 5व्या दिसा बोवाळ चालू आशिल्ल्यान संसदेचे दोनूय सभाघरांचे कामकाज सोमारा मेरेन स्थगीत केला. आनी आयज देशभरांत आयकर दीस मनयतात. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

ऐकपानू तुम्ही ट्यून इन केलं 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफ एम रेनबो चॅनल. बरोबर 5:31 जाल्ली आसा. कार्यावळींच्या रुपरेषेचो वेळ जाला. 5:35 तुमकां आयकूंक मेळटले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतांत विदुशी डॉक्टर अनिता सेन हांच्या गायनांत झुला, उपरांत विदुशी पद्मावती शालिग्राम हांच्या गायनांत दादरा आनी बेगम अख्तर हांच्या गायनांत कजरी. 5:15 आयकूंक रावात रेनबो सांज. 7:10 फोन इन तुमची पसंती. 8:00 वेळ आसतलो कांतारांचो. 8:30 आयकूंक रावात सदाबहार गीतांची कार्यावळ. 9:15 पश्चिमी संगीताची कार्यावळ फ्रायडे फियेस्ता. 10:05 आर्चेस चॉईस. 11:10 द लेट आर. आणि 12:05 आयच्या दिसापुरती एफ एम रेनबो अरवी सभा सोंपतली. हे आशिल्ल्या आमच्या चालू सभेन फित्रावपाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल

0: करूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.
1: ऐकपानो तुम्ही ट्यून इन केला 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफ एम रेनबो चॅनल. बरोबर 5:36 जाल्ली आसा वेळ जाला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीचो. हातून आता ऐकूया विदुषी डॉ अनिता सेन हांच्या गायनात झुला.

ऐकप्यानो नुकतेच तुम्ही ऐकले विदुषी डॉक्टर अनिता सेन ह्यांच्या गायनात झुला. आता ऐकूया विदुषी पद्मावती शालिग्राम ह्यांच्या गायनात दादरा.

आयकपानो निकतेच तुम्ही ऐकले विदुषी पद्मावती शालिग्राम हांच्या गायनात दादरा. निम्न सुवातेर ऐकूया बेगम अख्तर हांच्या गायनात कजरी.

जी हाँ दोस्तों, 105.4 MHz FM रेनबो, शुक्राची सांज सांजता रेनबो सांज. आणि या सुंदरशा वेळेर सुंदरशी गीतांच्या आविष्कारान तुमकां सजयता तुमचोच भाव. चला तेष्टानो, संगीताचे हे संगीतमय सभेन तुमकां सगळ्यांक मनाकाचा सावन येवकार.

जी हाँ दोस्तों, सांज वेळ कारणच प्रत्येक मनशाक भावता असो हो वेळ. इशानो दीस आणि रात हाच्या मधलो काळ म्हटल्यार सांज वेळ. आणि ही सांज वेळ प्रसन्न जाता सुंदरशा गीतांनी, सुंदरशा संगीतान आणि सुंदरशा विचारांनी. इशानो सदांच पुराय दीसभर आम्ही थकून बघून घरा वता आणि रातच्या वेळेचो आम्ही मनातल्यान विचार करता. आणि अशा वेळार सांज वेळ आमकां खूप सुखदायक आल्हाददायक असं वातावरणात घेऊन येता. अशी सांजवेळ प्रत्येकाक भावता, मानवता, आवडता.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. पेपर लीक घडणुके उपरांत फाटल्या 2.5 महिन्यांत ह्या प्रकाराआड जायतीं पावलां उबारल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. गुन्यांवकारांक अटक करून बंदखणींत दवरल्यात अशें तांणी सांगलें. काल रातीं व्हिडियो संदेशांत प्रधानमंत्र्यांनी सांगलें, विद्यार्थ्यांचें शिक्षणीक लुकसाण जावचें न्हय हे खातीर सरकाराची सगळ्यांत मुखेल जबाबदारी आसा आनी परिक्षा बेगिनान बेगीन घेवप गरजेचें आसा. काल फास्ट ट्रॅक कोर्टा खातीर प्रस्ताव तयार करपाक संबंधीत खात्याक निर्देश दिल्ल्याचें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें. खातें सतत काम करता आनी काल रातीं उसरां ताका मसुदो सादर केला अशें तांणी सांगलें.
1: जानता हूं कि पेपर लीक एक कोई मामूली विषय नहीं है, लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विहित कदम उठाए गए, गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं. हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का एक वर्ष बर्बाद न हो. सरकार ने अभी कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों के एग्जाम हो जाए इसका प्रबंध किया.
0: केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आनी डॉ जितेंद्र सिंग हांणी आयज नवी दिल्लीन पेपर लीक प्रकरणा संबंधान भाजपा शिष्टमंडळा कडेन बसका घेतली. बसके उपरांत प्रसार माध्यमा कडेन उलयतना श्री नड्डा हांणी सांगले की भाजपान मुखेल 3 मागण्यो मांडल्यात. परिक्षा पेपर लीक जावपाचेर आळाबंद हाडपा खातीर कांय सुदारणा करपाची सुचोवणी केल्या अशें श्री नड्डा हांणी सांगले. फाल्यां सरकार शिष्टमंडळा कडेन आनी एक फेरी चर्चा करतले अशें श्री नड्डा हांणी मुखार सांगलां. अर्थीक वेव्हार मंत्रीमंडळ समितीन देशांत 3 समर्पीत रसायनीक उद्यानां स्थापन करपा खातीर भारत औद्योगीक विकास येवजण रसायन वा भव्य रसायन येवजणेक मान्यताय दिल्या. ही येवजण 2026-27 वर्साच्या केंद्रीय अर्थसंकल्पान जाहीर केल्ली. गोंयांत नक्षा पायलट प्रकल्पांत मालकी वा मूळ जमनीच्या नोंदीन बदल जायना, जे पुरायपणान संरक्षित उरतात अशें जमनी संसाधन खात्यान स्पश्ट केलां. डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन कार्यावळी खाला GIS आनी ड्रोन आधारीत सर्वेक्षणांत शारी जमनीच्या नकाशाची अचूकता वाडोवप, शिमेचे वाद उणे करप आनी बरे शार नियोजनाक आधार दिवप हो ताचो हेतू आसा. ह्या प्रकल्पांत भौशीक सत्यापन आनी जमनीच्या गैरहाजीर मालकांक सुरक्षा दिवपाचो आस्पाव आसा. मालमत्तेच्या मालकांक 16 जुलय ते 14 ऑगस्ट मेरेन मडगांवांतल्या सर्वेक्षण आनी जमनीच्या नोंदी निरीक्षकांच्या कार्यालयान मालकीचे कागदपत्र सत्यापीत करून सादर करपाक मेळटात. नीट पेपर लीक जावप आनी विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या प्रश्नांक लागून आयज सलग 5व्या दिसा बोवाळ चालू आशिल्ल्यान संसदेचे दोनूय सभाघरांचे कामकाज सोमारा मेरेन स्थगीत केला. हाचे आदी कारगील झुजान सर्वोच्च बलिदान दिवपी भारतीय सशस्त्र दळाच्या हुतात्म्यांक सभाघरान आदरांजली दिली. अंदू 26 जुलयाक कारगील विजय दिसाक 27 वर्सां पुराय जाली अशें सभापती ओम बिर्ला हांणी सांगले. आयज देशभरान आयकर दीस मनयतात. हो भारताच्या विकसीत कर

चालीतलो आणि एक महत्वाचं पावडं असा. आयकर विभागाची स्थापना आणि वाढ ह्याची याद करून दिवपी तसेच देशाच्या पारदर्शक तंत्रज्ञान आधारित आणि करदात्यांखातीर अनुकूल कर प्रशासनाच्या दिकेन जावपी प्रवासाचेर हो दीस उजवाड घालता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्कॉटलँडांतल्या ग्लास्को हांगा जावपी राष्ट्रकुल खेळांत वांटो घेवपी

जी हां, दोस्तों परत एकदा आज सगळ्या समस्या आहे की बँगलोर व्यवती योगात ईशान फाल्या आषाढी एकादशी आणि जायत्यो वारी आमच्या गोयातल्या श्री पंढरीरायाच्या भेटेक जे गेल्ले असा ताका सगळ्यांक शुभेच्छा दीत हे सुंदर

तुमची सान जानिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.

0: आणि हाँ आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान
1: गावामदी खास नाव गाव रे मोजो गाव
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार
2: गाव आणि हाँ।

0: जी हाँ दोस्तों, सप्त सुरांच्या ह्या सप्तरंगी सैमांत तुम्ही आशिल्ले भाऊ संगतक रेनबो सांज हे कारवीत. आणि जसे आम्ही तुमकां पयलीं सांगिल्लें की हो वेळ जाला आमच्या मुखेल खबराचो आणि उपरांत रेनबो सांज हे कारवीत एक गीत तुमकां आयकूंक मेळटलें. बरोबर 7:05 जे इंग्लिशींतल्यान खबरो आणि 7:10 सावन भाऊ तुमची पसंती, माफ करा तुमची पसंती, शुक्राची सांज सजोवपी कार्यावळ 105.4 MHz FM रेनबो त्याखिणाक मुखेल खबरो.
1: नमस्कार, हांव अक्षता छत्रे आनी ह्यो आसात कांय मुखेल खबर.

जी हाँ दोस्तों, सप्त सुरंज है सप्तन इस टाइम 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो। शुक्रा जी सांस सुंदर सुवेर सुंदर शबरण सुंदर से संगीत तुमच्या काळजा मिळेल घेऊन येऊपाचो हवेस, आणि त्या सहवेसान तुमचे सकतक तुमचंच भाऊ माशालो। तुमची पसंती हे कार्यवेत तुम्ही लेगीत आमका कॉल करूंक शकतात 222-4457-2224-4457 आणि 222-4456 हे आमचे नंबर तुमच्या खाती असतले। बरोबर 7:20 आमची प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो आनी ताचे उपरांत तुमचे कॉल्स आमी लायव्ह घेतले। तुमची पसंती हे कार्यावळी चालत आसा। संगीताचे हे संगीतमय सफरीन तुमचो भाऊ तुमकां विडा येवकार।

जी हाँ दोस्तों, 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेडिओ तुम्ही असतात तुमची पसंती एक कार्यवाहीत आणि या खेळाक 7:20 वेळ जायत आयिल्लो आसा. ऐकून रावत आमच्यो कोंकणीतल्यान प्रादेशीक खबरो कांय खेळांतच आनी उपरांत 7:30 सावन भाऊ तुमच्या सांगात आसलो आमची कार्यावळ घेवन तुमची पसंती, तुमचे विचार, तुमचे रिक्वेस्ट आणि तुमचे आवडीचे संगीत 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. अपरांत सुरक्षिता भवन ह्या गोंय बाष्पक आनी कारखानो कार्यालयाच्या नुतनीकरण वास्तूचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं आयज उक्तावण जाले. गोंयांत बेगीनूच ऑक्युपेशनल सेफ्टी डॉक्टर अभ्यासक्रम सुरू करतले अशी घोशणा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केला. गोंयच्या उद्देगीक मळाक उर्बा दिवपाक तशेंच गरजेच्यो सगल्यो मुळाव्यो आनी आधुनीक साधन सुविधा दिवपाक गोंय सरकारान वेगवेगळीं पावलां उबारल्यात अशें मुखेलमंत्र्यांनी कळीत केलां. अंदुवर्सा पावस उणो जालो आसलो तरी गोंयची धरणां आनी हेर सुवातींनी पुरो इतले उदका साठो आसा अशें शिंपणावळ मंत्री सुभाष शिरोडकार हांणी सांगलां. आतां पुराय खबरो. पेपर लीक घडणुके उपरांत फाटल्या 2.5 म्हयन्यांत जायतीं पावलां उबारल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें. गुन्यांवकारांक अटक जावन ते बंदखिणीन आसात. हे वांगडाच आतां सरकार फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करतले हे बद्दल उलयतना प्रधानमंत्र्यांनी सांगले,
1: फास्ट ट्रॅक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे. विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया. फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कैबिनेट में चर्चा होगी. कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है, तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा.
0: गोंयांत बेगीनूच ऑक्युपेशनल सेफ्टी डॉक्टर अभ्यासक्रम सुरू करतले अशी घोशणा मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी केला. हो अभ्यासक्रम शिकिल्ल्या मनशांक देशांत तशेंच विदेशांत उद्देगीक मळार व्हड मागणी आसा अशें म्हणीत मुखेलमंत्र्यांनी सांगले.
2: इंडस्ट्री सेक्टरातले ह्युमन रिसोर्स, नॉट ओनली द बॉयलर्स अटेंडंट्स बट द मेडिकल प्रोफेशनल्स इन द इंडस्ट्रियल सेक्टर्स, हे डे बाय डे नेबरिंग स्टेटीतले डॉक्टर्स सुद्धा हांगासर येऊन ट्रेनिंग घेवप प्रिफर करता. आफ्टर द एमबीबीएस ऑक्युपेशनल सेफ्टी डॉक्टर्स जे गरज लागता ताजोय कोर्स आमी नव्यान परत एकदा रोखडोच सुरवात करतले, जेणेकरून ताजी डिमांड इन इंडिया अँड आउट ऑफ इंडिया ही चड मोठ्या प्रमाणात आसा. अशा पद्दतीत गोंयांत ह्युमन रिसोर्स क्रिएट करपाचो काम हो आमच्या सरकारात स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग नॉट ओनली इन द ITIs बट इन ऑल सेक्टर्स.
0: उद्देगांक खातीर आतां बॉयलरांची थर्ड पार्टी तपासणी करपाची प्रक्रिया पुराय जाल्या आनी आतां 48 वरां भितर बॉयलर तपासणी प्रमाणपत्रां जारी करतले. हाका लागून गोंयांत इज ऑफ डुईंग बिझनेस सुदारपाक मदत जातली अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलें. अपरांत सुरक्षिता भवन ह्या गोंय बाष्पक आनी कारखानो कार्यालयाच्या नवीन वास्तूचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं आयज उक्तावण जाले. ग्रीन ओपन स्पेस आशिल्ल्या ह्या बिल्डिंगेच्या कामा खातीर 13 कोटी रुपया खर्च केल्या. सौर उर्जा, हवेशीर वातावरण तशेंच अत्याधुनीक यंत्रणेसयत ही वास्तू सुसज्ज आसा. हे वेळार बाष्पक आनी कारखानो मंत्री निळकंठ हळर्णकार, खात्याचे सचिव संजीव गडकर, मुख्य बाष्पक अधिकारी अनंत पांगम तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. टेरी म्हळ्यार द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट ह्या संस्थेन आयोजीत केल्ल्या ग्रीन ऑलिंपियाड 2026 हे पर्यावरण विशया वयले सर्ते खातीरची नोंदणी प्रक्रिया सुरू जाल्या. गोंयच्या राज्य शिक्षण संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान गोंयातल्या सगळ्या सरकारी, सरकारी अनुदानीत आनी बिगर अनुदानीत हायस्कूल तशेंच हायर सेकेंडरीच्या मुख्याध्यापकांक पत्र बरोवन तांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांक हे सर्तीन वांटो घेवपा विशयी कळीत केला. ही सर्त पर्यावरण, हवामान बदल, जैवविविधता, उर्जा आनी शाश्वत विकास यासारख्या विशयांचेर विद्यार्थ्यांमदी जागृतताय वाडोवपा खातीर आयोजित केल्या. परिक्षेचे स्वरूप

0: ऑफलाईन लेखी आनी बहुपर्यायी प्रश्न अशे आसतले. तशेंच नकारात्मक गुणांकन आसचें ना. विद्यार्थ्यांक इंग्रजी आनी हिंदी वांगडाच मराठी, कोंकणी आनी हेर प्रादेशीक भाशांनी परिक्षा दिवपाक मेळटली. राष्ट्रीय पांवड्या वयर सरपी विद्यार्थ्यां खातीर 10 लाख रुपया मेरेनची रोख इनामां, शाळेच्या टॉपरांक मेडल तशेंच वांटो घेवपी सगळ्या विद्यार्थ्यांक प्रमाणपत्रां दितले. हे स्पर्धे खातीर नोंदणीची निमणी तारीख 31 जुलै 2024 अशी आसून परिक्षा 8 ऑक्टोबर 2024 वा 18 नोव्हेंबर 2024 ह्या दिसांनी शाळेच्या सोयी प्रमाण घेतले. अनुवर्सा पावस उणो जालो आसलो तरी गोंयची धरणां आनी हेर सुवातींनी पुरो इतलो उदका साठो आसा अशें शिंपणावळ मंत्री सुभाष शिरोडकर हांणी सांगले. आयज मडगांवां एके कार्यावळी वेळार प्रसार माध्यमां कडेन उलयतना तांणी ही माहिती दिली. आयज सावन आमी केपेच्या कुशावती न्हंयेतल्यान उदक उसपाक सुरवात करतले. उदक संसाधन विभागान गोंयांत 40 वेगवेगळ्या सुवातींनी पावस उदक संवर्धन प्रकल्प सुरू केला अशेंय तांणी सांगलें. मडगांव, कुंकळी आनी पणजेच्या नक्षा पायलट प्रकल्पांक मालकी वा मूळ जमनीच्या नोंदीन कसलोच बदल जायना, ते पुरायपणान सांबाळून दवरतले अशें भूंय संसाधन खात्यान स्पश्ट केलां. डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्रामा खाला GIS आनी ड्रोन आधारीत सर्वेक्षणान शारी जमनीच्या नकाशाची अचूकताय वाडोवप, शिमेचे वाद उणे करप आनी शार नियोजनाक आधार दिवप हो हेचो हेत आसा. ह्या प्रकल्पान भौशीक सत्यापन आनी गैरहाजीर जमिनीच्या मालकांक सुरक्षा दिवपाचो आस्पाव आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: फार्मास्युटिकल्स, अभियांत्रिकी, लॉजिस्टिक्स, अन्न प्रक्रिया तशेंच हेळ मळावेले जागतीक पांवड्यावेले उद्देजक गोंयान तांचे उद्देग सुरू करपाक पयली पसंती दिता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयच्या उद्देगीक मळाक उर्बा दिवपाक तशेंच गरजेच्यो सगल्यो मुळाव्यो आनी आधुनीक साधन सुविधा दिवपाक गोंय सरकारान वेगवेगळीं पावलां उबारल्यात अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली. पणजे एका कार्यावळी दरम्यान ते उलयताले.
2: जर पळयशात जाल्यार वेगवेगळे इंडस्ट्री, गोंय हे फर्स्ट डेस्टिनेशन फॉर प्रिफर्ड फॉर द वेगवेगळे इंडस्ट्रीज अक्रॉस फार्मास्युटिकल आसतले, मॅन्युफॅक्चरिंग आसतले, इंजिनियरिंग आसतले, फूड प्रोसेसिंग आसतले, लॉजिस्टीक आसतले आनी सेव्हरल अदर इंडस्ट्रीज ह्यो आज प्रिफर करपाक लागलेले आसा. वेगवेगळ्या कारणा खातीर तुम्ही जर कंपेर बाकीच्या राज्या खातीर पळय जाल्यार गोंयाक लोक प्रिफर करता. हल्लीच निती आयोगान आपले इज ऑफ डुईंग तो इंडेक्स जो प्रोमोट केलो, सगळ्यात बारीक स्टेट असताना सुद्धा बिगर स्टेटी कडे 4th नंबर हो आमच्या स्टेटीचो आयला आणि स्मॉलर स्टेटीत आम्ही तर पहिल्या नंबराचेर असतले.
0: अन्न आणि वखदा प्रशासन दक्षिण गोयात तपासणी मोहीम चढ खर केल्या असे गोयचे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगले. सुरक्षित आणि नितळ अन्न दिवप हे सरकारचे प्राधान्य असा. साश्टीतल्या एका दूध पुरवणदाराक परवानो नासताना काम केल्ल्यान आणि लेबल नाशिल्लो पनीर विकपा खातीर 30,000 रुपया दंड भरचो पडलो. तशेंच 20 किलो पनीर जप्त करून ताचे नमुने ताब्यात घेतल्या. रुमडामळान खाद्य दुकानांची तपासणी करून परवानो आणि नितळसाण नेमांकांचे उल्लंघन केल्ल्यान 7 आस्थापनांचेर वट्ट 14,000 रुपया लादल्यात. मोपाच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळार जावपी खासगी फॉर्म्युला 4 सर्ती खातीर गोंय सरकारच्या 2 कोटी रुपयांचे वीज शुल्क माफ करपाच्या निर्णयाचेर गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सुनील कवठणकार हांणी टिका केल्या. खासगी कार्यावळीच्या फायद्या खातीर भौशीक साधनांचो वापर करचो न्हय असो आरोप करून काँग्रेसीन या निर्णयाचेर प्रश्नचिन्ह उभे केला. रेव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार विरेश बोरकार हांणी आयज डोंगरे गोलीबाबा देवस्थानाची सोबीतकाय करपा खातीर बुन्याद घाली. ह्या कार्यक्रमाक जिल्हो पंचायत वांगडी श्रीमती तृप्ती बाकल, गांवचे ज्येष्ठ नागरिक, देऊळ समितीचे वांगडी, भक्त आणि थळावे लोक व्हड प्रमाणात हजीर आशिल्ले. सभेक संबोधित करतना आमदार विरेश बोरकर हांणी म्हळें, गोंयच्या सांस्कृतीक आणि आध्यात्मिक दायजाचो एक अभिन्न भाग म्हळ्यार पुजास्थानां. मतदारसंघाची परंपरा तिगोवन दवरपा वांगडाच सामाजीक मुळाव्या साधन सुविधांचो विकास करपी उपक्रमांक

जी हाँ दोस्तों, 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो शुक्राची सांज तुम्ही असात भाऊ सांगता आणि तुमची पसंती ही कार्यवाही तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार आणि स्ट्रेट येस कार्यावळीतलो हो पयलो कॉल. पळया कोण आसा तो. हॅलो हॅलो हॅलो माशा कॉल पयलोच कॉल मीस जालो आसा कांय ना जो संगीताचे मैफिलीन तुमकां सगळ्यांक आदाब म्हणत भाऊच्या बालकांवान सुरवात करता तुमची पसंती.

जी हाँ दोस्तों, 7 बारह 35 मिनट वे आणि ह्या की नाक तुमची पसंती हे कारावीत हो पहिलो कॉल. हॅलो हॅलो हॅलो हॅलो मास्टर, म्हाका दिसता थोडोसो एरर येता. पळयात सुंदरशी गीत तुमी आसात हे सांगाताक मुखार सोऱ्या मुखावयल्या कॉला कडेन कांय की ना उपरांतच.

0: जी हर सुनाजी हसनांच्या आवाजांतले कुर्बानी ह्या फिल्मा खातीर हे कितें आशिल्लें. कार्यावळींत ह्या उपरांत पळोवया आमच्या सांगाता कोण आसा ते. हॅलो,
1: गुड इवनिंग सर.
0: गुड इवनिंग सिल्वेस्टर रॉड्रिगीस.
1: येस
0: सर, सो खंयचे कितें जाय? जुगनू ह्या फिल्मांतले खंयचे? येस, डेफिनेटली तुमचे आवडीचे कितें. या, येस, सो तुजे आवडीचे हे गीत. थँक्यू बाबा, थँक्यू, टेक केअर. सेशनाव लता मंगेशकर हांच्या आवाजातलं हे गीत जुगनू ह्या फिल्मा खातीर 1973 वर्सा रिलीज झालं हे फिल्म.
2: खेल मेरे संग किया, तूने बड़ा तंग किया, डोरी मेरे पास हो तो सैया तोहे खींच लूं, जाने ना दूं, जाने ना दूं आंखों में बस...

0: جي هذا ستيك شباتس او 4 ميجاهرتز اف ام رينبو تو ميسا هاكن اك باو سنتك تمشي بسنتي هي كاري ودي هو برا هو مخاوي لو كول باي اكون ساتو هالو
1: हेलो
0: हाँ नमस्कार
1: हाँ गुड इवनिंग नमस्कार कसा आसा
0: साम को फिट एंड फाइन तुम्ही कशा आसात
1: लास्ट म्हणले म्हाका एक फोन लागला पळय त्या घरान भितर सच्चा पयली
0: ना मोग असल्यार खंय
1: लागलो
0: मोग असल्यार मनीस जुळे वता
1: होय गाटर पाव गाटर
0: या या या सांगात
1: ओके
0: खंयचे
1: म्हाका
0: गीत
1: एक
0: जाय तुमकां
1: फेवरेट सॉंग दी डॉन पिक्चरांतले
0: खंयचे
1: ओके डॉन डॉन
0: डॉन फिल्मांतले खंयचे जाय
1: ओके तो किशोर कुमार मै हू डॉन यस
0: माय हू डॉन कितें याद जाली फिल्म पळयल्ले म्हणून याद जाली काय आनी कितें कितें म्हटलें
1: फेवरेट सॉंग ते
0: तुमचे फेवरेट सॉंग
1: या
0: वेरी गूड कितले फावटी पळयले पिक्चर
1: अरे बापरे ए हिशोबूच ना
0: अरे हिशोबूच ना
1: येता तितले फाट पळयता एक्चुअली
0: ओके ओके या डेफिनेटली येता ओके
1: वेल थँक्यू वेरी
0: थँक्यू
1: मच
0: बाबा या
1: ओके
0: यस
1: बाय गुड नाईट
0: गुड नायट सो इश्टानो डॉन या फिल्मातलें गीत काय केलं आतांच

जी हाँ दोस्तों, आशा भोसले मोहम्मद रफी यांच्या आवाजा उपरांत डॉन या फिल्म खातीर एक सुंदरसो रिक्वेस्ट आमचेर पाविल्लो. सो किशोर कुमारांच्या आवाजातले हे गीत डॉन या फिल्मात तुमची पसंती कार्यवितली निम्न पेशकश आणि बरोबर 7:58 मिनिटाच्या एकोणात झुमुकेल.

0: दुनिया में समझा है कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, जरा पहचानो मैं हूँ डॉन।
1: शिक्षण किशोर कुमार यांची आवाज आहे गीत असले डॉन ह्या फिल्म खातीर। 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो तुमची पसंती हे कार्य तुमचे सांगत आशिल्लो तुमचोच भाऊ। आणि ह्या सुंदरशे गीता सांगतात तुमचो भाऊ तुमकां म्हणटा शबाखेर। आतां बरोबर 7:58 जाल्ले आसा, आयकुया आमच्यो मुखेल खबरो आनी बरोबर 8:00 कांतारा कोंकणी संगीताची पेशकश।
2: नमस्कार, हांव अक्षता छत्रे आनी ह्यो आसात कांय मुखेल खबरो। दरेका विद्यार्थ्याक विश्वासपात्र परिक्षेची खात्री करपाचो अधिकार आसा। सरकार सदांच विद्यार्थ्यांच्या आकांक्षांक प्राधान्य देता, विद्यार्थ्यांनी आपली सपनां पुराय करपाचो यत्न करचो अशें मुखेलमंत्र्यांनी गोंयच्या तरणाट्यांक सांगलां। अपरांत सुरक्षता भवन या गोंय बाष्पक आणि कारखानो कार्यालयाच्या नूतनीकरण वास्तूचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं आयज उक्तावण जालें। गोयान बेगीनूच ऑक्युपेशनल सेफ्टी डॉक्टर अभ्यासक्रम सुरू करतले अशी घोषणा मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केला। गोयच्या उद्देगीक मळाक उर्बा दिवपाक तशेंच गरजेच्यो सगल्यो मुळाव्यो आणि आधुनिक साधन सुविधा दिवपाक गोय सरकारान वेगवेगळी पावलां उबारल्यात अशेंय मुखेलमंत्र्यांनी सांगले। अंदू वर्सा पावस उणो जालो असलो तरी गोयची धरणां आणि हेर सुवातींनी पुरो इतलो उदक साठो आसा अशें शिंपणावळ मंत्री सुभाष शिरोडकार हांणी सांगले। मडगाव कुंकळे आणि पणजेच्या नक्षा पायलट प्रकल्पात मालकी वा मूळ जमनीच्या नोंदीत कसलोच बदल जायना, ते पुरायपणान सांभाळून दवरले वतात असे भू संसाधन खात्यान स्पष्ट केला। द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट या संस्थेन आयोजित केल्या ग्रीन ऑलिम्पियाड 2026 हे पर्यावरण विषयावेले

0: परती खातीर नोंदणी प्रक्रिया सुरू जाल्या. जाल्यार गोंय हवामान केंद्रान 24 आनी 25 जुलयाक उत्तर आनी दक्षिण गोंया खातीर येलो अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
1: एकशे पांच जो चार मेगाहर्ट्स एफएम रेन तो तुम्ही असा भाऊ सांगता बरोबर 8 वर जातात. कातारा कोकणी संगीत पेशकश काय केनातच.

आमची सांज आनीक मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर. हॅलो गोंयकारा, 1 फेब्रुवारी 2026 सावन सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.

0: सो काजार लागी पावले हे सुंदरशी गीत आशिल्ले आणि कार्यावळीत ह्या उपरांत वेचला आणि एक गीत खासा तुमचे पसंत पण त्याच्या पहिले एक ल्हानसो विसव
1: समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या समाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप.

हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. परत एकदा आयकात www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

असो रोज फन सांच्या आवाजात लहे गीत सांगता आयच्या आमच्या कातारांचे कारावीर आम्ही तुमका म्हणता आदेउस ऐकून रावत सदाबहार हिंदी फिल्मी संगीत काय केंद्रातच.

सदाबहार हिंदी फिल्मी संगीताची पेशकश शुक्राजी सांज वे 8:30 वरा आणि भाऊ तुमच्या संगतात सस्ता पोन्या हिंदी फिल्मी संगीताची संगीतमय सफर सदाबहार।

जी हाँ दोस्तों, सप्तसुरांचा है सप्तरंगी सेमा तुम्हें साथ भाव सनातक सदाबहार हिंदी फिल्मी संगीताई पेशकशीत मोहम्मद रफी हमसे हो आवाज इष्टानो दिल के जरूखों में या गीतन आमच्या काळजात पोशिल्ल्या मोगान विश्वास आणि भावनांनी आमच्या काळजाक स्पर्श केला असतलोच. पूण जिणेतल्या दर एका नात्याचो मार्ग सदांच सोंपो नासता. कांय जाण लागीं आसून लेगीत पयस वतात आनी मागीर फक्त यादींचो स्पर्श उरता. अशा अंतर्मुख भावनांक उतरां आनी स्वर दिवपी हेमंत कुमारांचो भव्य आवाज. जाने वो कैसे लोक थे

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा. हॅलो गोंयकारा.
1: जी हा दोस्तों, बरोबर रातची 8:50 जातात. संगीताचे सफरीत सदाबहार हिंदी फिल्मी संगीत हे कार्यवीत तुम्ही आशिले. ऐकव्यानो हिंदी फिल्मी संगीताच्या सुरेल प्रवासाक निरोप दिवपाचो वेळ लागिल्लो आसा. ह्या अमर गीतांनी जायत्यो तुमच्यो यादी परतून ताज्यो केल्यो आसतल्योच. कांय खीण परतून जिओचे